मध्यम लहरी 239.60 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरात दशावतार वर्णन आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकलीत. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: बरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:40 आणि 25 सेकंद झालेत. ऐकूया कृषीवार्ता या कार्यक्रमात बांबू लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश नामदार यांचा.
1: मंडळी, आपल्याकडं शेतकऱ्याकडे ओढा, नाले आणि नदीच्या काठानं एखादं दुसरं बांबूचं बेट दिसून येतं. उद्देश फक्त एवढाच की गरजेपुरते बांबू मिळावेत आणि काठाची जमीन वाहून जाऊ नये. मात्र व्यापारदृष्ट्या लागवड करावी हे कुणाच्या डोक्यातच नव्हतं. जंगलात मात्र वनखात्याने लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला बघायला मिळतं. अलीकडे शासनाने बांबू मिशन सुरू करून बांबू लागवडीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं. बांबू हे पीक अनेक दृष्ट्या फायद्याचं आहे. जमिनीची धूप ही बांबूमुळे थांबते. वेगवेगळ्या उपयोगासाठी बांबू मिळतो. बांबूपासून मोठ्या प्रमाणात कागद तयार करता येतो. चटया, टोपल्या, खोकी, फर्निचर, अवताच्या दांड्या इत्यादी बांबूपासून तयार करता येतात. छप्पर घर, झोपड्या, कोपी बांधण्यासाठी बांबूचा उपयोग केला जातो. शेती व्यवसायात टोमॅटोसारख्या द्राक्षासारख्या पिकांना आधार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूच्या काठ्या वापरल्या जातात. बांबूच्या कोंबापासून भाजी करतात. वस्त्र तयार करण्यासाठी तसंच निवाऱ्यासाठी म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा बांबू पुरवत असतो. हिरवा पाला जनावरांना चारा म्हणून उपयोगाला येतो. असे कितीतरी फायदे या बांबूपासून आपल्याला मिळत असतात. बांबूचा प्रत्येक भाग हा आपल्या फायद्याचाच आहे. त्यामुळं अलीकडे बरेच शेतकरी बांबू लागवडीकडे वळल्याचं आपल्याला दिसून येतं. बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्याच्या दणकट, चिवट, लवचिक गुणधर्मामुळं त्याचं महत्व आहे. लावल्यानंतर साधारणतः 4 ते 5 वर्षात उत्पादन सुरू होतं आणि सलग 40 वर्ष दरवर्षी उत्पादन मिळत राहतं. बांबूच्या 150 पेक्षा जास्त जाती आहेत. त्यातल्या काही जाती शोभेच्या तर काही भरीव आणि काही पोकळ उपयोगाच्या आहेत. भरीव बांबूला आपण मेष, माणगा, कळक आदी स्थानिक नावाने ओळखत असतो. या जाती लांब धाग्याच्या जास्त सेल्युलोज असलेल्या कीड रोगप्रतिकारक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. 8 ते 20 मीटर उंच वाढतात. तसंच कांड्या या 45 सेंटीमीटर लांब असतात. बांबूची रोपं, अगर, कंद यांची लागवड पावसाला सुरुवात झाल्यानंतर करावी. लावताना रोपास सभोवतालची माती ही चांगली दाबून घ्यावी. कंदांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. अधूनमधून सभोवतालचे तण काढून माती हलकी ठेवावी. सतत ओलावा राहील अशा बेतानं पाणी द्यावं. रोपांभोवती आच्छादन करावं. नवीन निघणाऱ्या कोंबांचं जनावरांपासून संरक्षण करावं. साधारणतः 750 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या भागात बांबू येतो. सुरुवातीची 1-1.5 वर्ष पाणी सतत ओलावा राहील अशा पद्धतीने द्यावं लागतं. नंतर बांबू बेटांना पाणी देण्याची गरज भासत नाही. बांबू 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवण केली तर त्यात सुरुवातीच्या 2-3 वर्षापर्यंत मटकी, मूग, उडीद, सोयाबीन यासारखी आंतरपिकं आपण घेऊ शकतो. कळकाच्या प्रत्येक पेऱ्यातून फांद्या फुटत असतात. त्या फांद्या जसा बांबू वाढत जाईल तशा तितक्याच उंचीपर्यंत छटता येतील. तेवढ्या उंचीपर्यंत धारदार कात्रीने छाटून टाकाव्यात. कळकाच्या प्रत्येक पेऱ्यातून फांद्या फुटत असतात. त्या फांद्या जसा बांबू वाढत जाईल तशा जितक्या उंचीपर्यंत छाटता येतील तेवढ्या उंचीपर्यंत धारदार कात्रीने छाटून घ्याव्यात. 4 ते 5 वर्षांनी पहिली तोडणी मिळते. पहिल्या तोडणीत उपयोगी बांबू एकरी 1800 ते 2000 मिळू शकतात. बांबू तोडताना मात्र जमिनीलगत न तोडता दुसऱ्या, अगर, तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी न चिंबता शिप ठेवून धारदार कुऱ्हाडीने तोडावा. यामुळे खोड सडत नाही. नदीकाठी पाणी आणि अन्न मिळत असल्यामुळं त्यांची वाढ जलद गतीने होते. सध्याच्या काळाचा विचार केला तर बांबूला दरही चांगला आहे. त्यामुळे बिनकष्टी बिनखर्ची हे पीक सलग नको, पण नदी नाल्याचे काठ, पडीक जमिनी, अगर विहिरीच्या आसपास 3-4 बेट्टे नक्कीच लावावीत. म्हणजे त्यांची स्वतःची गरज भागवून थोडेफार त्यांना पैसे कमावता येतील.
0: बांबू लागवड याविषयी कृषीवार्ता या कार्यक्रमात माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर महेश नामदार यांचा होता. आता हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त आजच्या अंदाजानुसार कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर

मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अन्य ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे, अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी कुळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य जनसंपदा कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
2: रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा.
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
2: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका
1: अर्थानं लोकचळवळ झाली,
2: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
2: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे,
1: बरोबर
2: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो. कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली ती आचार

0: त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
1: रामकृष्ण हरी.
0: श्रुती हो ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:10.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो. नको काय म्हणतेस?
4: पातला, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालतंय की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोतेवाद जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 रात्री 8 एक गाणे ताजेतवाने, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून, सकाळी 7:40 आपण ऐकणार आहात गाणी मनातली, 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून, सकाळी 8:40 पायी वारी पंढरीचे, 9 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 9:15 क्रीडांगण, मल्लखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच सभागृती मधुरा ज्ञानेश्रीमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा तिसरा भाग, 9:35 स्पेशल युवा बिट्स विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिका भाग दुसरा, मार्गदर्शक श्रीयुत मैना घोष, निर्मिती सहाय्य मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे, 10 मराठी चित्रपट संगीत, 10:15 सामुदायिक गायन पाठ, MCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 10:30, 11 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम, 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं प्रसारण, यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जमीचे बोल स्वानंदाचे डोल, लेखन मुक्ता कुलकर्णी, सहभाग आहे मुक्ता कुलकर्णी आणि संज्ञा कुलकर्णी यांचा. गीतबहार हा कार्यक्रम 1:05 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 भावधारा 1:45 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार, 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभेत 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6 हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सयाप्पा तातोबा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगर योगया, 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, क्रीडांगण कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा 6:55 सांगितली जाईल, 7 प्रादेशिक बातम्या 7:15 आजचं विधिमंडळ मुंबई केंद्रावरून, माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 आज या कार्यक्रमात गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश नामदार यांनी घेतलेली मुलाखतीचा पहिला भाग, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र भावधारा 8:15 रात्री 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून, 10 मराठी चित्रपट संगीत, रात्री 11 हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

7 वाजलेत. आजचा सुविचार, जाणीव हा शब्द खूप छोटा आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो माणूस केला जपत असतो. सुविचार आपण ऐकलात.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात।
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यात आहे।

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाश

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.

आमच्याशी आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आशा। लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआय ची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे।
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
7: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, प्राची

गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्सबार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तवेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.

0: संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निचांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलै पासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावून सुरू आहे. भाताला आणि

0: दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निचांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलै पासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे उसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावून सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुहासचंद्र कुलकर्णी यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त निवेदन असं आहे, आज सकाळी 7 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा इथं पाणी पातळी 36 फूट 5 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण 60 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाचा आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटं खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्या जवळ तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना ते फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. पण माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंड लाईन सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी

0: कोटी घाल. आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी एस आय टी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले होते, त्याचे 2-2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतो तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारूच उघडत नव्हती, दार उघडून शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, हा घुसला कसं तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काही कडे ना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसला संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळे कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण याच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपण म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार
1: नक्कीच. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्याचे 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे

0: काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितलं
0: पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अनोन ज्या लिंक असतात, त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामुळे तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्या, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला कुसुमाग्रजी यांची रचना, गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी.

0: सलील कुलकर्णी यांच्या आवाजात कुसुमाग्रज यांची रचना आपण ऐकली.
1: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

अरुणदाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गाणीमनातली कार्यक्रमात शेवटी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत, स्वर आहे आशा भोसले यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून, सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात पायी वारी पंढरीची हा विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात.

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात

आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या समवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षण प्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा

0: जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे, मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
2: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहेत देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका पिलरला दिलेले आहेत.
3: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामुनी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांचे संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
4: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
2: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
5: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाही.
2: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
6: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
7: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फिडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
2: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
8: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनिस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलं.

0: आहे खरं तर यानुसार पाऊस पडतोच आणि अवश्य एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होतीये. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीये. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
1: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
0: त्याचा कसा परिणाम झाला?
1: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात, मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
0: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमके यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
1: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीचे हे असतं वातावरण असतं ते नाही.
0: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते, त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं, त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजार्थी होऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 च्या दरम्यान आपण आकुर्डेकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्या थोड्याशा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे, परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात त्रिमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते. गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली, थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, जिंजांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं, परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
0: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपानं आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: होणार आहेत आणि ह्यावर्षी जो प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनीताराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवरून,
1: मानाचा
0: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्यात दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
1: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
0: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला.
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे आश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूणच त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालतृणानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवऱ्यांची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधू, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण आयटी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आयटी मधून अध्यात्माकडे वळलेले आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
3: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर, फार ते दुरुक्ती करत नाही पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे

0: साधू संस्थांचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देऊ संस्थांचं पंढरपूरकडे प्रस्थान

0: करता विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त कुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबाराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग देणे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळत आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावरून पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ, सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजलेत. एक निवेदन. कोगे कुडेत्रे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग आहे बलिंगा कसबा बीड मार्गे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त एक निवेदन. आज सकाळी 8 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा इथली पाणी पातळी 36 फूट 5 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण 60 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त निवेदन आताच आपण ऐकलं. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास संचित्य नशीब असा आहे। ही आपली जीवनयात्रा आहे आणि म्हणून या प्रवासाचं आपण प्लॅनिंग करून ठेवलं पाहिजे। आपल्याला अशा तऱ्हेनं प्लॅनिंग करता आलं पाहिजे की त्यामुळं आपल्याला सुखाची आनंदाची दिवाळी क्षणोक्षणी साजरी करता आली पाहिजे। मागल्या खेपेला मी हे सांगितलं की संचित्य नशीब या जीवन प्रवासात अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग म्हणजे क्रियमाण। या क्रियमाणाचं जे महत्त्व आहे ते तीन प्रकारे आहे। एक म्हणजे क्रियमाण करताना आपण चांगलं क्रियमाण करतो तेव्हा आपण एका बाजूनं प्रारब्धाचा जोर कमी करतो। प्रारब्ध जर रौद्र असेल तर ते सौम्य करण्याचं सामर्थ्य क्रियमाणात आहे, परिणामांना येऊच द्यायचं नाही, हा दुसरा भाग। आणि तिसरा भाग म्हणजे नियती किंवा नशीब बदलणं। आपण जर आपल्या क्रियमाणाच्या ठिकाणी सावध राहिलो तर त्यामुळं आपण जे मागे केलेलं असतं ते दुरुस्त होतं आणि आपलं पुढलं जीवन चांगलं होतं। या उलट आपण जर वाईट क्रियमाण केलं तर त्यामुळं प्रारब्ध अधिकच रौद्र होतं, म्हणजे जे भयंकर असतं ते अधिकच भयंकर होतं। मुळात जे वाईट असतं ते अधिकच वाईट होतं, सगळंच उलट होत जातं। नियतीही अनिष्ट होते आणि अधिकच वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येते। आपण जर क्रियमाण चांगलं करू शकलो तर त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्धाचा परिणाम आपल्यावर होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध सौम्य होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे शुभनियती निर्माण केल्यानं नशीब बदलतं। म्हणून जीवनविद्या सांगते की क्रियमाण करताना तुम्ही सावध रहा। संसारी असावे सावध हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते की तुम्ही कुणालाही दुःख देता कामा नये, द्याल तर सुखच द्या। तुम्हाला सुख देता येत नसेल तर देऊ नका, पण निदान दुःख तरी देऊ नका। दुसऱ्याची स्तुती जर तुम्हाला करता येत नसेल तर निंदा तरी करू नका। इतरांबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर निदान त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नका। हे जे क्रियमाण आहे या क्रियमाणाला एकूण चार तोंड आहेत। एक म्हणजे विचार, दुसरं उच्चार, तिसरं तोंड म्हणजे इच्छा आणि क्रियमाणाचं चौथं तोंड म्हणजे आचार। क्रियमाणाला ही चार तोंड आहेत म्हणून क्रियमाण हे ब्रह्मदेव आहे। दुसरा ब्रह्मदेव आहे की नाही हा वादाचा विषय आहे, पण कर्म हे ब्रह्मदेव आहे हे मात्र निर्विवाद आहे। सांगायचा मुद्दा असा की या क्रियमाणाच्या ठिकाणी तुम्ही जर सावध राहिलात तर तुम्हाला सर्व बदलता येतं, ट्रान्सफर करता येतं। जीवनविद्या सांगते की क्रियमाणाच्या ठिकाणी विचार आणि चिंतन हे पहिलं तोंड आहे। वास्तविक विचार तीव्र झाले की त्याला चिंतन किंवा चिंता असं म्हणतात। आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा करतो त्यावेळेला त्याला चिंतनाचं स्वरूप प्राप्त होतं। जीवनविद्या सांगते की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो ते चिंतन आपण सतत चांगलं केलं पाहिजे। जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत या संदर्भात लक्षात घेणं आवश्यक आहे। जीवनविद्या सांगते की जीवनाचं वाळवंट किंवा नंदनवन करण्याचं विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे। बघा हा सिद्धांत काय आहे तो बघा। जीवनाचं वाळवंट

0: नंदनवन करण्याचं प्रचंड सामर्थ्य चिंतनात आहे. म्हणून चिंतन हा चिंतामणी. चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? तर चिंतन करायचं म्हणजे चांगले विचार पुन्हा पुन्हा करायचे. पुन्हा पुन्हा चांगले विचार करणं म्हणजे चिंतन करणं. तुम्ही चिंता करता म्हणजे काय करता? तर वाईट विचार तुम्ही पुन्हा पुन्हा आपल्या मनात घोळवता. आणि वाईट विचार मनात पुन्हा पुन्हा घोळवणं याला चिंता असं म्हणतात. आणि चांगले विचार मनात पुन्हा पुन्हा घोळवतो त्याला शुभचिंतन असं म्हणतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे शुभचिंतन करण्यानं तीन प्रकार घडतात. एक म्हणजे प्रारब्ध रौद्र असेल तर ते सौम्य होतं. दुसरं म्हणजे प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह होतं, परिणामाला येऊच द्यायचं नाही. आणि तिसरं म्हणजे शुभनियती निर्माण करून नशीब बदलता येतं. म्हणून जीवनविद्या सांगते की शुभचिंतन करीत राहणं ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मनात कोणताही वाईट विचार येऊ न देता शुभचिंतन सतत करीत राहणं आवश्यक आहे. केवळ अशिक्षितच नव्हे तर अगदी सुशिक्षित लोकसुद्धा अनिष्ट चिंतन करतात. आपण अनिष्ट चिंतन करीत आहोत हे त्यांच्या गावीही नसतं, पण परिणाम मात्र व्हायचा तोच होतो. गंमत अशी की शुभचिंतन केल्यानं आपलं प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह होतं. परिणाम काय होणार असेल तर तो परिणाम येतच नाही. या संदर्भात एक उदाहरण आपल्याला वाल्या कोळ्याचं देता येईल. वाल्या कोळ्यानं केवळ चिंतनाच्या द्वारे, नामस्मरणाच्या द्वारे आपलं प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह केलं. देवर्षी नारद मुनींनी त्यांना उफराट्याच्या दृष्टीनं राम राम असं म्हणायला सांगितलं. लोक म्हणतात की त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं, म्हणून ते मरा मरा म्हणत असत. वास्तविक हे खरं नाही. ज्याला मरा मरा म्हणता येतं त्याला राम राम म्हणता येणार नाही का? दुसरी गोष्ट म्हणजे वाल्या कोळी हा महाराष्ट्रातला नव्हता तर तो उत्तर हिंदुस्थानातला होता. त्या ठिकाणी मरा म्हणत नाहीत तर मारो असं म्हणतात. वाल्या कोळी हा कोळी म्हणजे फासेपारधी होता. तेव्हा हा जो दोष आहे हा ऐकणाऱ्याचा आहे तसा तो सांगणाऱ्याचाही आहे. तेव्हा वाल्या कोळी मरा मरा म्हणत नव्हता तर तो राम राम असंच म्हणत होता, पण तो ते नाम उफराट घेत होता. म्हणून उफराट्या नामे वाल्या कोळी तरला असं म्हटलेलं आहे. संत सांगतात, उफराट्या दृष्टीचे पाहणे पाहतया मुळास जाणे. त्याप्रमाणे वाल्या कोळ्यानं उफराट्या दृष्टीनं नाम घेतलं. अहो, वाल्या कोळ्याचा गुरु हा काही गल्लाभरू गुरु नव्हता. ते देवर्षी नारद मुनी म्हणजे योग्यांचे योगी होते. ते अत्यंत विद्वान होते. त्यांची भक्तिसूत्र तर प्रसिद्धच आहेत. ते असे होते की त्यांना कुठेही मज्जाव नव्हता. ते कुठेही संचार करत असत. ते त्रैलोक्यात संचार करत असत अशी त्यांची ख्याती आहे. अगदी कोणाच्या स्वयंपाकघरातही त्यांना प्रवेश मिळत असे. सर्व ठिकाणी नारद मुनींचा सन्मान होत असे. तर अशा त्या विद्वान देवर्षी नारदांनी वाल्या कोळ्याला जो मंत्र दिला तो त्यानं कसा घेतला असेल? उफराट्या दृष्टीनं नाम घेता घेता त्यांना नामाची गोडी लागली. आणि गोडी लागल्यावर त्याला स्वरूपाचा साक्षात्कार झाला, त्याला आनंदाचा साक्षात्कार झाला. आणि त्यामुळं त्याचं प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह झालं. प्रारब्ध कमी झालं आणि शुभनियती निर्माण होऊन त्याचं नशीब बदललं. हे सर्व कशामुळे झालं? वास्तविक तो लोकांना मारत होता, लोकांना छळत होता, पण नारद मुनींनी त्याला नाम घ्यायला सांगितलं तेव्हा ते नाम घेता घेता तो वाल्याचा वाल्मिकी झाला. नाम घेता घेता आपल्या जीवनात सोन्याचा दिवस उजाडतो. ही नामाची अनुभूती सांगताना संत म्हणतात, सोनियाचा दिनवाजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. अनुन विसंबे हरी जगत्र जीवना, गोपाळारे तुझे ध्यान लागो मना. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमधारी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: ऐकूया क्रीडांगण.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या मागच्या दोन भागांपासून आपण मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहात. मागच्या भागात आपण मलखांबच्या स्पर्धांविषयी बोलत होतो. याविषयी विस्तारानं जाणून घेण्यासाठी ऐकूया मुलाखतीचा पुढचा तिसरा भाग.

0: मलखानी, या तुमच्या आवडत्या खेळामध्ये तुम्ही खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलात आणि आता प्रशिक्षक आणि स्पर्धेसाठी पंच म्हणून सुद्धा काम करताय. पंच म्हणून काम करताना काय काय आव्हानं असतात?
1: पंच म्हणून काम करत असताना मूळ आपण हे ठरवलं पाहिजे सगळ्यांनी. मी पंच परीक्षा घेताना, त्याची वर्कशॉप घेताना ही सांगतात की एकदा तुम्ही पंच म्हणून बसलात की हा माझा विद्यार्थी आहे, हा माझ्या जिल्ह्याचा खेळाडू आहे, हा माझ्या राज्याचा खेळाडू आहे, हा माझ्या देशाचा खेळाडू आहे, ही भावना मनात येऊन उपयोग नाही. त्यावेळेला काय तर तुम्ही पंच म्हणून कार्यरत आहात, तर समोर तुम्हाला जे दिसतंय त्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, त्यानुसार तुम्ही गुणदान केलं पाहिजे. त्यामुळे तिथं तो भाग येत नाही. आणि पंच म्हणून कार्य करताना असं होतं की त्याच्या पंच परीक्षा होतात, मगाशी सांगितलं त्यानुसार 10 गुणांपैकी तुम्ही गुणदान करायचं असतं. आणि त्यावेळेला पंचांचं एक पॅनल असतं, तर त्यामध्ये 5 पंच असतात. त्यामध्ये एक असतो तो प्रमुख पंच असतो आणि त्याला सहाय्य करणारे 4 पंच असतात. तर त्या 5 जणांनी मिळून जो खेळाडू संच सादर करतोय त्याचं गुणदान करायचं असतं आणि त्यांना मदतनीस असं म्हणून एक वेळाधिकारी असतो. कारण तो जो संच आहे तो आपल्याला कमीत कमी 1 मिनिट आणि जास्तीत जास्त 1.5 मिनिट ह्यामध्ये सादर करायचा असतो. म्हणजे कमीत कमी 60 सेकंद आणि जास्तीत जास्त 90 सेकंद. कारण ह्याच्यापेक्षा कमी वेळ किंवा जास्त वेळ जर त्या खेळाडूनं घेतला तर त्याचं त्या मिळालेल्या गुणांमधून डिडक्शन होत असतं, कपात होत.

असती गुणांची, त्यामुळे त्याकरता म्हणून सहकार्य करायला वेळाधिकारी असतो, गुणलेखक असतो आणि एक संच लेखक असतो. त्या ह्याच्यामध्ये जरी गरजेचे 10 प्रकार करायचे असले तुम्हाला संचामध्ये, तरी सुद्धा बहुतांशी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ घेतलेले जे खेळाडू आहेत ते त्या 1.5 मिनिटामध्ये 25 ते 30 वेगवेगळ्या कसरतीचे प्रकार तुम्हाला त्यात करून दाखवतात. ते तुम्ही बघायचे असतात आणि त्यानुसार गुणदान करायचं असतं. ते कसे केलेत त्याकरता एक संच लेखकही असतो. तर ते जे पॅनल असतं ते अशा अनुषंगानं असतं आणि मग जे को जजेस आहेत त्यांनी दिलेले मार्क

0: मी बघायचे असतात आणि त्यानुसार गुणदान करायचं असतं. ते कसे केलेत त्याकरता एक संच लेखकही असतो. तर ते जे पॅनल असतं ते अशा अनुषंगानं असतं आणि मग जे को जजेस आहेत त्यांनी दिलेले मार्क, पंचप्रमुखाचे मार्क. एखाद्या वेळेला असं होतं की खेळाडूचा संच चांगला सादर झालाय पण काही जजेसचे मार्क आहेत तर त्यात जरा तफावत वाटतेय. मग अशा वेळेला पंचप्रमुख जे असतात ते त्यांच्या अधिकारात त्या पंचांना बोलवून घेतात आणि मग त्यानुसार सगळ्यांची त्या संचावर चर्चा होती आणि त्यानुसार ते गुण दिले जातात.
1: तर अशी गुणदानाची पद्धत असते आणि अशा पद्धतीनं तुम्ही पंच म्हणून सुद्धा तुमची भूमिका निभावताय.
0: हो, आणि ह्यात काही वेळेला असं होतं की राष्ट्रीय स्तरावर जेव्हा पंच म्हणून काम करतो त्यावेळेला काही वेळेला भाषेचा प्रॉब्लेम होतो. की सगळ्यांनाच ती भाषा येत असेल असं नाही. मी तसा फार प्रश्न नाही आला पण बहुतांशी वेळेला हिंदी सुद्धा हल्ली बऱ्याच ठिकाणी सगळ्यांना येतीच असं नाही. त्यामुळे तुम्ही मराठीतून बोलताय, त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे जे पंच आहेत ते हिंदीत बोलतायत आणि काय आहे ते तमिळ तेलुगू किंवा इंग्रजी. तर त्यांच्याशी कॉर्डिनेशन ठेवणं आणि वादावादी होऊ नये आणि चांगल्या रीतीनं तो खेळ जो आहे तो पुढं चांगल्या पद्धतीनं चालावा आणि कुठल्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीनं आपण पंचाचं कार्य करत असतो.
1: वा छान. आता सांगा, मलखांबांच्या स्पर्धांची काही विभागणी असते का?
0: मलखांबच्या ज्या स्पर्धा होतात मग जिल्हास्तरीय असू देत, राज्यस्तरीय असू देत, राष्ट्रीय स्तरीय असू देत, तर त्याला 3-4 विभागात विभागलेलं आहे. तर त्यातली एक म्हणजे स्पर्धा क्रमांक 1, तर त्याला म्हणतात सांघिक विजेतेपद. मलखांब हा खेळ जरी स्पर्धात्मक सुद्धा वैयक्तिक असला तरी सुद्धा एखाद्या जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा संघ खेळतो. मी आता कबड्डीला वगैरे म्हणू तर अख्खा संघ एका संघाबरोबर दुसऱ्या संघाची सामना होतो. पण ह्यात वैयक्तिक सादरीकरण असतं पण तरीही सांघिक विजेतेपद असतं. मी आता आपला सांगली जिल्हा आहे तर सांगली जिल्ह्याचा संघ, तर हे जे मगाशी मी वयोगट सांगितले तर त्यामध्ये प्रत्येक वयोगटातल्या जिल्ह्याच्या एका संघात 6 खेळाडू असतात. मग त्याचं सांघिक विजेतेपद याकरता म्हणून स्पर्धा क्रमांक 1 म्हणजे तो जो सुरुवातीला तुम्ही तुमच्या पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब ह्याच्यावर जे दोन्ही वेगवेगळे संच सादर करता तर त्याला तुम्हाला 10 आणि 10 या 20 पैकी जे मार्क पडतात तर त्याची टोटल केली जाते. आणि त्या सांघिक विजेतेपद देताना पण असं करतात की तुमच्या संघात 6 खेळाडू आहेत तर त्यातले हायेस्ट मार्क पडलेले 5 खेळाडू यांच्या गुणांची बेरीज करतात आणि त्याची जी टोटल येते त्यानुसार सांघिक विजेतेपद काढलं जातं. ही होते स्पर्धा क्रमांक 1.
1: बर.
0: आणि त्यातूनच बहुतांशी वेळेला सांघिक विजेतेपद आणि निवड चाचणी स्पर्धा म्हणू त्याला, ती म्हणजे स्पर्धा क्रमांक 1. आणि त्यानंतर स्पर्धा क्रमांक 2 ही वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद याकरता घेतली जाते प्रत्येक वयोगटात. वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद म्हणजे काय, तर आता हा जो मलखांब हा खेळ आहे हा पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब हा मुलींकरता आणि मुलांमध्ये पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब 12 आणि 14 वर्षाखालील वयोगट आणि 18 आणि वर्षा वयोगटाला मात्र टांगता मलखांब ही इन्क्लूड आहे. तर ह्या तिन्ही साधनांवर तुम्ही संच सादर करणार. मग त्यात असं असू शकतं की एखादा खेळाडू हा पुरलेल्या मलखांबावरती जास्त उत्तम आहे पण त्यात तुलनेत टांगता आणि दोरीच्या मलखांबाला थोडा कमी आहे. एखादा खेळाडू टांगत्याला जास्त चांगला आहे तर त्याकरता म्हणून ही स्पर्धा आहे वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद. तर ह्यामध्ये असा एखादा खेळाडू की जो ह्या तिन्ही साधनांवरही उत्तम आहे मग ते ठरवण्याकरता म्हणून ही स्पर्धा क्रमांक 2. तर हे तिन्हीवर जे तुम्ही संच सादर करता तर त्याची टोटल केल्यानंतर ज्याचे गुण जास्त तो म्हणजे काय, तर त्या वयोगटातला वैयक्तिक सर्वसाधारण विजेता. आणि मग ह्याकरता सगळ्या जिल्ह्यांमधून जेवढे खेळाडू त्या वयोगटात सहभागी असतील त्यातले अव्वल दर्जाचे पहिले 18 खेळाडू निवडले जातात आणि त्या 18 खेळाडूंची निवड स्पर्धा क्रमांक 1 मधून होते.
1: बरोबर.
0: आणि मग त्या 18 जणांमध्ये परत एकदा त्यांना त्या तिन्ही साधनांवर आपापले संच सादर करायला लागतात आणि त्याचं गुणदान होऊन त्यानुसार मग त्या वयोगटातला वैयक्तिक सर्वसाधारण विजेता खेळाडू महिला किंवा पुरुष हा ठरवला जातो. आणि त्याच्या पुढे असती ती स्पर्धा क्रमांक 3 म्हणजे साधन विजेतेपद. मगाशी मी म्हणाले तसं की एखादा खेळाडू दोरीच्या मलखांबावरती जास्त चांगला आहे, पुरलेल्या मलखांबाला तुलनेनं कमी आहे, तर मग तशा तशा साधनांवरचे विजेते कोण, तर ह्याकरताही स्पर्धा क्रमांक 3 होते. ह्याकरताही स्पर्धा क्रमांक 1 मधून खेळाडू निवडले जातात. आणि त्याच्या पुढे एक जी स्पर्धा असते ती सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू. मग ह्याकरता हे जे 4 वयोगट आहेत या 4 वयोगटांमधले पहिले 2-2 अव्वल जे खेळाडू आहेत यांची निवड केली जाते आणि मग 8 मुलं आणि 8 मुली यांच्या अशा स्पर्धा होतात आणि त्याच्यामधून ज्याला गुण जास्त पडतील तो त्या स्तरावरच्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ठरला जातो.
1: स्पर्धांची विभागणी आणि परीक्षण पद्धत याविषयी

0: सविस्तर अशी छान माहिती दिलीत. आता सांगा, मलखांब स्पर्धेची तयारी म्हणून आपला रोजचा आहार, खाणं पिणं आणि व्यायाम या गोष्टींकडे कसं लक्ष दिलं पाहिजे?
1: स्पर्धात्मक मलखांब जेव्हा तुम्ही करणार, तर त्यावेळेला स्पर्धात्मक म्हणजे तुमच्याकडं सरावाकरता किंवा त्या स्पर्धेत जास्तीत जास्त यश मिळवण्याकरताचा कालखंड कमी असतो.
0: बरोबर.
1: व्यायाम म्हणून तो तुम्ही खूप काळापर्यंत करू शकता, पण बहुतांशी वय आता समजा 10 वर्ष वय तुमचं आहे, ह्यावेळेला तुम्ही स्पर्धात्मक मलखांब सुरू केला तर तुम्हाला स्पर्धा खेळायच्या तर अव्वल राहायचं आहे, तर तुमच्याकडे 10-15 वर्षाचाच काळ आहे की तेवढाच वेळ तुम्ही राहू शकणार, तर त्याकरता तसा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. तर त्याकरता कमी वेळात जास्तीत जास्त चांगलं सादरीकरण, जास्तीत जास्त चांगल्या पकडा आपल्याला आल्या पाहिजेत. आपल्या हातातली ताकद, पायातली ताकद, पोटापाठीतली ताकद वाढली पाहिजे, पाठीची लवचिकता वाढली पाहिजे, तुमचं स्ट्रेचिंग चांगलं पाहिजे, बॅलन्सिंग सुधारलं पाहिजे. याकरता म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करणं तुम्हाला गरजेचं आहे. मूळचं रूप मलखांबाचं म्हणाल तर तुम्ही मलखांब करताय म्हणजेच हे सगळे प्रकार तुमचे केले जातात, पण तो व्यायाम म्हणूनचा भाग वेगळा आणि स्पर्धात्मक यश हा भाग वेगळा. मग त्याकरता बेसिक लेव्हलला तुम्हाला एन्ड्युरन्सचे गेम केले पाहिजेत किंवा थोडं वेट ट्रेनिंग गरजेचं आहे, तुमचा स्टॅमिना वाढला पाहिजे, त्या दृष्टीनं तुम्ही व्यायाम केले पाहिजे. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी वाढण्याकरता थोडं फ्लोअर जिमनॅस्टिक जे असतं, फ्लोअर जिमनॅस्टिक, त्याचं ट्रेनिंग तुम्हाला गरजेचं आहे. कारण ह्यामध्ये माउंट डिसमाउंट म्हणजे संचाची सुरुवात आणि संचाचा शेवट, तर ह्यामध्येही समोर सॉल्ट्स वगैरे मारले जातात जिमनॅस्टिकमध्ये आपण बघतो, मग त्याचा सराव गरजेचा आहे. स्ट्रेचिंग तुमचं वाढलं पाहिजे, काही ना काही आसनं गरजेची आहेत. ह्या सगळ्या बरोबरीनं तुम्हाला त्या 1.5 मिनिटात ह्या सगळ्याचं सादरीकरण करायचं. म्हणजे आता मलखांबामध्ये पण हाताच्या वेगवेगळ्या फिरक्या असतात, त्यानंतर ॲक्रोबॅटिक इलिमेंट असतात, आसनांचा मगाशी आपण उल्लेख केला, तर ह्यातली चपळता तुमची वाढली पाहिजे. याकरता ह्या सगळ्या वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेचिंग तुमचं महत्त्वाचं आहे आणि मग त्याबरोबरीनं तुमची दिनचर्या ही मुळची घट्ट पाहिजे. म्हणजे सकाळी तुम्ही किती वाजता उठताय, त्यावेळेला तुम्ही काय खाताय, काय पद्धतीचा आहार घेताय, आणि दिवसभरामध्ये कुठल्या वेळेला आता तुम्ही सराव केलात, तर सरावानंतर सुद्धा म्हणजे पोस्ट वर्कआउट आणि प्री वर्कआउट हे जे म्हणतो मी, आता बहुतांशी ह्या गोष्टी आपण जिमशी रिलेटेड जी मुलं असतात तर त्यांच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकतो की मी व्यायामाला जायच्या आधी तुम्ही काय खाल्लं पाहिजे, आणि हा सरावानंतर म्हणजे सरावानंतर सुद्धा तुमचा आहार चांगला पाहिजे, तुमची प्रोटीन्स कार्बोहायड्रेट हे सगळं तुम्हाला रुटीनाइज पाहिजे. त्यानंतर तुमचा पाण्याचा जो कंटेंट आहे दिवसभरात तो व्यवस्थित पाणी पिलं गेलं पाहिजे, कारण 1.5 मिनिटात तुम्हाला हे सगळं सादर करायचं असल्यामुळे तुम्हाला तुलनेनं थकवा लवकर येतो किंवा दम लागतो, तर त्याकरता ब्रिदिंगचे एक्सरसाइज तुम्ही करणं
0: गरजेचं आहे.
1: हा म्हणजे मग तो तुम्हाला प्रश्न येणार नाही. आणि आहार विहार या सगळ्यावर तुम्ही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मी याचा अर्थ बाहेरचं तुम्ही काही खाऊ नये हॉटेलिंगचं असं नाही, पण शक्यतो घरचा सकस आणि चांगला आहार घ्यावा, योग्य रीतीनं त्याचं डाएट सुद्धा ठरवून दिलं जातं. त्यात सुद्धा प्रत्येक खेळाडू जो आहे तो कसा आहे, म्हणजे त्याची शारीरिक बांधणी म्हणा किंवा त्याच्या घरचं कल्चर काय आहे आणि आत्ता तो कशात कमी आहे आणि काय लवकर वाढणं गरजेचं आहे, त्या दृष्टीनं त्याच्याशी बोलून त्याच्या पालकांशी बोलून त्याच्या आहाराचं नियोजनही करून देतो मी, त्यानुसार त्याची डेव्हलपमेंट लवकर होईल. कारण तुम्ही खूप कष्ट घेताय, खूप व्यायाम करताय, कसून ह्या सगळ्या खेळाचा सराव करताय, पण तितक्या दृष्टीनं तुम्हाला जर पोषण मिळत नसेल तर मग त्याचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी त्याचा तोटा होणार, तर तो तोटा होऊ नये म्हणून ह्या सगळ्याचीही सराउंडिंगला गरज आहे.
0: नक्कीच, मलखांबाच्या सरावानं शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम होतोच, पण स्पर्धेतलं यश याचा जर विचार केला तर रोजचा आहार आणि काही प्रमाणात व्यायाम, आसन, प्राणायाम हे नक्कीच फायदेशीर ठरतं. मलखांब हा क्रीडा प्रकार शिकणं आणि त्याचा नियमित सराव याचे आपल्याला काय काय फायदे आहेत?
1: स्पर्धात्मक मलखांब हा विषय बाजूला ठेवत आपण, त्यातून मिळणारं यश अपयश हे आहेच की त्यातून तुम्ही कुठल्या स्तरावरची किती मेडल्स मिळवलीत वगैरे हा भाग आहेच, पण मलखांब खेळल्यामुळं तुमची स्ट्रेंथ वाढती, स्टॅमिना डेव्हलप होतो, अगिलिटी वाढती, इंड्युरन्स, कॉन्सन्ट्रेशन, फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे मराठीत आपण बघितलं तर तुमची ताकद, चपळता, सहनशक्ती, एकाग्रता, हे लवचिकता हे सगळं वाढतं, ह्याच्यात सुधारणा होती. त्यामुळे मलखांबाला तशा दृष्टीनं म्हणाल तर सगळ्या खेळांचा राजा म्हटलं जातं. असं आहे की मलखांब हा जो खेळ आहे यामध्ये तुमच्या पायाच्या बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांगाला व्यायाम आहे. पण काही खेळ आता बॅडमिंटन म्हणाल तर तुम्हाला तशा ह्यानं इंड्युरन्स जास्त लागतो, पण जास्त फोकसिंग हे असतं तर तुमच्या रिस्ट वर जास्त हे येत.
0: बरोबर आहे की मनगटावर

0: मनगटावर जास्त ताण येऊ शकतो, किंवा फुटबॉलन हे खेळताय तर पायावर ताण येऊ शकतो, वेट लिफ्टिंग तुम्ही करताय तर हात आणि कंबर आणि गुडघे याच्यावर जास्त ताण येतो. तर मलखांब हा खेळ असा आहे की ह्या खेळामुळे सर्वांगाला व्यायाम होतो, तर त्यामुळे त्याला त्या सगळ्या खेळांचा राजा मानतात. मलखांब हा प्राथमिक दर्जाचा, एक 2-3 वर्ष तुम्ही सराव जर केलेला असेल मलखांबाचा आणि दुसरा एखादा स्पर्धात्मक खेळ शिकायला तुम्ही गेलात, समजा असं झालं की एक कुठला तरी स्पर्धात्मक खेळ शिकायचा आहे आणि 2 नवे विद्यार्थी खेळाडू त्यांच्याकडे शिकण्याकरता आलेत, एक जो आहे त्याला कुठल्याच बाकी काही खेळाचा अशात मलखांबाचा काही एकूण ह्यानं गंध नाही आहे, पण तो खेळ शिकायला तो गेला आणि एक खेळाडू आहे त्याने 2-3 वर्षापर्यंत प्राथमिक दर्जाचा मलखांब केलेला आहे आणि तो गेला, तर त्या दोघांची जर तुलना केली प्रगतीच्या दृष्टीनं तर मलखांबचा जो खेळाडू आहे त्याची प्रगती जास्त वेगानं त्या दुसऱ्या खेळाडूपेक्षा होते, कारण ह्यामध्ये ऑलरेडी तुमची ह्याची सगळी डेव्हलपमेंट शारीरिक, मानसिक आणि भावनिक झालेली असते. कारण मलखांबावर सुद्धा आता काही जे प्रकार आहेत, तर पुरलेला जो मलखांब आहे तर त्याचा मी म्हटलं की जमिनीच्या वर तो 8-8.5 फूट उंचीचा असतो, तर त्याच्यावरती जो टवळा किंवा बोंडा म्हणतो त्याला, तर त्याच्यावरती उभारून तुम्ही वेगवेगळी आसनं करता किंवा एका पायावरती तुम्ही उभारता, तिथून समोर सॉल्ट्स मारता, म्हणजे हे आता डायव्हिंग मध्ये आपण बघतो, जिम्नॅस्टिक मध्ये आपण बघतो, तर त्यामुळे तुमची एक प्रकारची भीती मोडलेली असते. किंवा हे वेगवेगळे जे खेळ आहेत तर तशा अनुषंगाने तुमची शारीरिक, भावनिक जडणघडण चांगली सुधारलेली असते, बॅलन्सिंग, फोकसिंग सुधारलेलं असतं. इव्हन ह्या खेळामुळे तसा दृष्टीनं म्हणाल तर अभ्यास ह्याकडेही फोकसिंग वाढतं. मगाशी जो मी अनुभव सांगितला की मी होते 10वीत आणि सगळे असं म्हणत होते, पण एवढा वेळ आपण ह्याचा सराव करतोय तर जो काय एक अर्धा एक तास आपल्याला मिळणार आणि आपण अभ्यास करणार, तर त्यावेळेला फक्त त्याच्याकडेच फोकस केलं जातं तुमचं, त्याचा फायदा मिळतो. मी बरेच खेळाडू असे आहेत की 10वी 12वीला असताना राज्य राष्ट्रीय स्पर्धा खेळलेत आणि म्हणून त्यांना 10वी 12वीला परीक्षांमध्येही 90-95-98% मार्क पडलेत सध्याच्या घडीला.
1: बरोबर, म्हणजे कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा हा क्रीडा प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या मलखांबाच्या सरावानं आपली एकाग्रता वाढते, जी आपल्याला अभ्यास आणि इतर कामांमध्ये उपयोगी पडते.
0: आणि काही दृष्टीनं आता म्हणाल तर मलखांब हा खेळ आणि एकूणच ग्राउंडवर तुम्ही घालवलेला वेळ जो आहे, तर व्यायामाच्या दृष्टीनं तर हल्ली जी काही मुलांची खूप चिडचिड वाढते किंवा मोबाईल ह्यामुळं, तर तुमच्यात जी काही एनर्जी असते साठलेली, ती एनर्जी योग्य प्रकारानं, योग्य रीतीनं, योग्य तिथं जर त्याचा निचरा झाला तर मग तुम्हाला डिप्रेशन येत नाही किंवा तुम्ही अति उतावळे झालाय, रागीट झालाय असं होत नाही. आणि जिथं ज्यावेळी जसा फोकस करायचा ते ठेवून तुम्ही ती कामं योग्य प्रकारानं करू शकता.

मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित केला. या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग ऐकण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: क्रीडांगणा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुन्हा प्रसारण आज संध्याकाळी 6:30. श्रोतेहो, आमचा युवा बीट्स हा कार्यक्रम या जाहिरात प्रसारणानंतर.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक ऐकतो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
4: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सब तमाम.
5: सचिन,
2: मम्मी,
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: बदला बदला, सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: अप्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।

0: आशा भोसले आणि सरकार यांच्या आवाजात जयत रे जय चित्रपटातलं नादव महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला रघुनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं.
1: सचिन
2: मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही पटेला का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना नादव महानोर यांची, संगीत आहे आनंद मोडक यांचं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी संसार चित्रपटासाठी गात आहेत सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले. गीतरचना शांता शेळके यांची, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: संसार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या आवाजात. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली. ऐकूया सामुदायिक गायन पाठ.
1: आओ बच्चों, आज तुम सबको एक बंगाली गीत सिखाया जाएगा जिसके कवि और संगीतकार हैं श्री डीएल राय. अब इस गीत के बोल लिखने के लिए तुम सब तैयार हो जाओ.
2: धन धन्य पुष्प भरा, धन धन्य पुष्प भरा, आमादेर ए वसुंधरा, आमादेर ए वसुंधरा, ताहार माझे आछे देश एक, ताहार माझे आछे देश एक, सकल देशेर सेरा. फिर से सुनो. ताहार माझे आछे देश एक, सकल देशेर सेरा, ओसे स्वप्न दिए, ओसे स्वप्न दिए तैरी से देश, तैरी से देश स्मृति दिए घेरा. फिर से सुनो. ओसे स्वप्न दिए तैरी से देश स्मृति दिए

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: सकाळचे 10:30 झाली आहेत, ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

गातारे मिरातील या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. आपण अनेक प्रकारची गाणी ऐकत असतो. आता गाणं म्हटलं की त्यामध्ये शब्द, सूर आणि लय हे आलंच. सुरांच्या मदतीनं संगीतकार गीतकारानं लिहिलेल्या शब्दांना चाल लावतो आणि गाणं तयार होतं. मुळात काय तर शब्द महत्वाचा असतो. वेगवेगळ्या गीतकारांनी शब्दाच्या सामर्थ्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी करून दिली आहे. शब्दप्रधान गाणं गझल या प्रकारात ऐकायला मिळतं. गझल सादर करताना त्यातला भाव अतिशय महत्वाचा असतो. काव्याचा आशय काय आहे, कोणत्या भावना त्यामध्ये आलेल्या आहेत याचा योग्य अभ्यास करून संगीतकार अशा शब्दांना सुरांनी सजवतात. गझल गायकानं रचना सादर करताना रचना करणाऱ्या कवीला नेमकं काय म्हणायचंय याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. कारण कवीच ती गझल सादर करत असेल असं प्रत्येक वेळी होत नाही. रसिक हो, आजच्या गातारे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील काही उत्तम गझल त्यांचा आपण आस्वाद घेणार आहोत. गझल हा एक वृत्त प्रकार, तसंच तो एक काव्य आणि गायन प्रकार देखील आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संस्कृतीला लाभलेली ही देणगी जी सुगम गायनात प्रचलित आहे. पर्शिया म्हणजे प्राचीन इराणमध्ये असलेला प्रेमगीतांचा हा प्रकार सुफी संतांनी आपल्या देशात आणला आणि रुजवला. 1981 साली प्रदर्शित झालेला उमराव जान चित्रपट मिर्झा हादी रुसवा यांच्या उमराव जान अदा या उर्दू कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक, रेखा फारूक शेख, नसरुद्दीन शाह अशा दिग्गज कलाकारांचा लाजवाब अभिनय या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाला. तसंच यातली गाणी देखील तितकीच सुंदर. खय्यामांचं अप्रतिम असं संगीत लाभलेली ही रचना आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: इस्लामी राष्ट्रातून आपल्या देशात आलेल्या सुफी संतांनी ईश्वर भक्तीचं नातं प्रियकर प्रेयसीच्या संबंधाच्या परिभाषेत आणलं आणि त्याला सांगीतिक आधार दिला तो भारतीय शास्त्रीय संगीताचा. 13व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, तुघलक साम्राज्याचा राजकवी अमीर खुसरो यांच्यामुळं गझल हा गीतप्रकार अतिशय लोकप्रिय झाला. पुढे अनेक मुघल बादशहांनी या प्रकाराला राजाश्रय दिला. शेवटचा मुघल बादशहा बहादूरशहा जफर यांच्या दरबारात गालिब आणि जौक हे प्रसिद्ध गझलकार होते, तर स्वतः जफर देखील प्रसिद्ध शायर होता. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट असे बनलेत ज्यामध्ये उर्दू शायरी गझल यांचा प्रामुख्यानं वापर केलेला दिसतो. ऐकूया निकाह चित्रपटातलं हे गीत, हसन कमाल यांची रचना, सलमा आगा यांच्या आवाजात, संगीत रवी यांचं.

0: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात।
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: रसिक, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आणि आज या कार्यक्रमात मी आपल्याशी गझल या गीत प्रकाराविषयी बोलतोय। गझल या गीत प्रकारात शायर म्हणजे रचनाकार हा अतिशय महत्वाचा घटक। गझलमध्ये अनेक चरण असतात आणि दोन चरणांच्या प्रत्येक खंडाला शेर असं म्हणतात। प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते, त्यासंबंधी कोणताही काटेकोर नियम मात्र नाही आहे, बरं का। शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून मिसरा असं संबोधतात, तर शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना रदीफ म्हणतात, जे यमकाशी साम्य साधतात। या रदीफच्या आधी येणाऱ्या आणि सारख्या ध्वनी असणाऱ्या शब्दांना काफिया असं म्हणतात, जो अनुप्रास प्रकाराशी साम्य साधतो। ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात त्या शेरास मतला म्हणतात। गझलच्या सुरुवातीला बहुधा मतला हा असतोच। पहिला शेर स्थायी नावानं ओळखला जातो, तर उरलेल्या सर्व शेरांना अंतरे असं म्हणतात। सर्व अंतऱ्यांची चाल बहुधा सारखी असते। शास्त्रीय संगीतातील ज्या रागांमध्ये ठुमरी, टप्पा हे गायन प्रकार दिसून येतात, त्यांचा उपयोग गझलच्या बाबतीत केलेला दिसतो, फक्त यामध्ये राग विस्तार नसतो। ऐकूया बादर चित्रपटातली ही रचना।

OP नय्यर। गझलकारानं आपलीच रचना सुरेल पद्धतीनं कोणत्याही संगीत वाद्यांच्या साथीशिवाय सादर करणं याला तरन्नुम असं म्हणतात। यामध्ये त्या गझलकाराला किती छान गाता येतं यापेक्षा त्या गायनातून भाव किती चांगल्या पद्धतीनं प्रकट होतो हे अधिक महत्वाचं असतं। तरन्नुम सादर करणाऱ्या गायकाला गायनातलं जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे। गळ्यात सूर असणं हे देखील गरजेचं आहे। शब्दप्रधान गायकीचा हा प्रकार प्राचीन काळापासून अतिशय लोकप्रिय आहे। आजही आपण अनेक संगीत मैफिलीत गझल गायन ऐकत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो।

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ

गातारे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. गीतकार कैफी आझमी यांची अप्रतिम अशी रचना अर्थ या चित्रपटासाठी, आपल्या धीरगंभीर भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या जगजीत सिंग यांच्या आवाजात.

गझल गायक म्हणून नावारूपाला आलेले जगजीत सिंग यांच्या गीतांमुळे सामान्य माणूस गझल गायकीच्या प्रेमात पडला असं म्हणतात. कितीतरी अशा रचना आहेत ज्यांना जगजीत सिंग यांच्या स्वरांनी अजरामर केलंय. अशीच एक रचना सात सात या चित्रपटासाठी आहे.

रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आनंदी जोशी यांच्या आवाजात सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं मीना शिंदे यांचं गीत.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली पहिल्या

0: अपर्णा संत आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात संजय उपाध्याय यांचं गीत आपण ऐकलं.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. शरद गावंडे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे चंद्रशेखर गाडगीळ यांनी, स्वर आहे ऋषिकेश जोशी यांचा.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण काही क्षणात.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं

सगळं बघतीये, ती अगदी हरखून गेलीये. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: अर्पण।
1: नामयाची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
1: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय

साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत। यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय। काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

0: बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू। मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी।

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी.

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोई पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाटय हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव

0: किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का?
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते. पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संग दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते. तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात, संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले, बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी, देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खर सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजेच जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हं, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी. नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदे रे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदे रे नणंद खंडेराया.

जनी मणे खंडो अवघे मरुदे एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी। काय सुंदर रूपक वापरलंय, क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत, आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी। ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय। ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत। ती म्हणते, अहो सखी ये साजणी ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय। इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू। प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे। संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे। पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झाली आहे, आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्या आहेत.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणैहि उत्तमताम याति.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातलं एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
2: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनोग नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं. संत

इनान हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आत्ताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया संजीव चिमलगी आणि देवकी पंडित यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातील गीत. माधुरी आशिरगडे यांची रचना आहे आणि अशोक पत्की यांचं संगीत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नाधो महानोर यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज। याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

श्रोते हो, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम स्थळांच्या सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना आहेत. सध्याचे हवामान आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक, सर्वेक्षक, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान, परांची, सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचा बांधणी तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे आणि खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्य प्रकारे बांधून सुरक्षित करावे. कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या आणि पद्धतशीरपणे करावी. खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी. सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा तसेच उंचावर काम करताना आवश्यक फॉल प्रोटेक्शनचा वापर करणं बंधनकारक आहे. संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात. हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावं आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावं. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका. निवेदन संपलं. श्रोते हो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि जितेंद्र कुलकर्णी यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोते हो, सोनू निगम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल संध्याकाळी 4 वाजता.

यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: આકાશવાણી મુંબઈ. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी

सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळाने दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरात

0: मध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्ता मधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBG रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, मराठी भाषेचं वैभव, साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रुट

0: रहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं, स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं, तसंच पूरपरिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम, प्राथमिक उपचार, हृदय आणि फुफ्फुसांचं पुनरुज्जीवन CPR, पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली, तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 47 सेकंद झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला वसंत आजगावकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. विंदा करंदीकर यांची रचना आहे.

श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ़ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद।
1: श्रोते हो, पाऊस हा केवळ एक ऋतू नाही, तर तो माणसाच्या आयुष्यात नवी आशा, नवे चैतन्य आणि नवीन स्वप्न घेऊन येतो। विशेषतः ग्रामीण जीवनात पावसाचं आगमन म्हणजे आनंदाचा सोहळाच असतो। अशाच ग्रामीण जीवनातील आनंद, समाधान आणि निसर्गाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने व्यक्त करणारी एक कविता आहे। ती म्हणजे कवी बासी मर्ढेकर यांची आला आषाढ़ श्रावण ही कविता। बासी मर्ढेकर हे मराठी नवकाव्याच्या जनक मानले जातात। मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलंय। त्यांच्या कवितेत चिंतन, वास्तव दर्शन आणि भावनांचा अनोखा संगम आपल्याला दिसून येतो। ऐकूयात मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता आला आषाढ श्रावण। आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने व्यावा वर्षा ऋतू तरी। काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत। चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलारा कौलारी मेघ हुंगतात लाली। ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी। ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोळी। मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ। आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी। श्रोते हो, कविता वाचताना सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे पावसाने नाहून निघालेल्या एका सुंदर अशा खेड्याचं चित्र। आषाढ़ आणि श्रावण हे पावसाचे महिने आकाशातून कोसळणाऱ्या सरींनी धरती अगदी हिरवागार शालूच नेसते अशा सारखं वाटतं, आणि शेतकऱ्याच्या मनात आशेचे अंकुरही फुटायला लागतात। आषाढ घन म्हणजे पावसाचा महिना आणि श्रावण म्हणजे पावसाच्या महिन्यांचा राजा जणू। हे दोन महिने अगदी सगळ्यांसाठीच खास असतात। ह्या कवितेत शेतकऱ्यांसाठी तर आणखीन महत्त्वाचे असतात, पण गावात मात्र ह्याच दोन महिन्यात खरी धम्माल अनुभवायला मिळते। ह्या कवितेत ग्रामीण जीवनाचा एक सहज स्पर्श आलेला आहे।

0: निसर्ग आणि माणूस हे दोन्हीही वेगळे नाहीत. शेतातली पिकं, पावसाच्या सरी, घरातील माणसं, त्यांचे श्रम आणि त्यांचं समाधान हे सगळं काही एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे. पावसामुळे केवळ निसर्गच बहरत नाही, फुलत नाही, तर माणसाचं मनही बहरतं, प्रफुल्लित होतं. आषाढ आणि श्रावण म्हणजे पावसाच्या दिवसातली आनंदाची पर्वणीच. ही आनंद पर्वणी या कवितेत अतिशय सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ही कविता वाचली की मन आपोआपच बालपणीच्या त्या पावसाळ्यातल्या मज्जेच्या दिवसात रमून जातं.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले, आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकर्ता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील 3रे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM, तापमान 6 ते 30 सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% पर्यंत चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 सेंटीमीटर आणि

0: 3.2 किलोपर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट टिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल टिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म टिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
1: मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा,

0: आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्गवारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत.
3: रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी. आवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्गवारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाची मदत होती हे मला या भागात सांगा.
3: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
2: बरोबर
3: आज ही एक खूप मोठी लोकच बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
2: तुम्ही म्हणता तसं लोकचळवळ झाली.
3: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
2: बरोबर
3: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे, तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो. कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
2: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहते आहे ती आणखीन पसरत जाईल आणि

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजले. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आता ऐकूया. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत डफ बाजन लागे. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत बन बन श्याम चरावत धेनू. त्यांना तबला साथ केली आहे अभिजित जायदे यांनी आणि हार्मोनियम साथ आहे मीनल नांदेडकर यांची. ऐकूया गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अभिजित जायदे यांनी आणि हार्मोनियम साथ होती मीनल नांदेडकर यांची. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी ST बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. 2024 ते 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178

0: झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर येथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटी

मध्यम लहरी 241.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात आपल्यासोबत मी शुभांगी चव्हाण. श्रोतेहो नमस्कार. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं वंश या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि रचना आहे समीर यांची.

लता मंगेशकर यांनी गायलेलं वंश या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं बेताब या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि रचना होती आनंद बक्षी यांची. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं मोहरा या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे विजू शाह यांचं आणि रचना आहे आनंद बक्षी यांची.

आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं चांदनी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं शिव हरी यांचं आणि रचना होती आनंद बक्षी यांची. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं किंग अंकल या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि रचना आहे इंदिवर यांची.

लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं किंग अंकल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणार आणि तितकच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो,

21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य याला तोंड देत असतो. या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का.

प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आलीये का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते.

कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे, तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्या वर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही,

वर जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही। त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे। मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो, तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो। वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शिदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात, ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो। वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली। संतांचे शब्द हे केवळ श्लोक अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे। या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी।

0: तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavani@gmail.com. ईमेल आहे yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवर्णी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य, तरुणाईचा नवा दृष्टिकोन आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्वराली गायकवाड यांचं. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6 वाजता थोड्याच वेळा दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.
3: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज इंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबियांतो के साथ योग्यकार्ता स्थित यूनेस्को विश्व धरोहर स्थल प्रांबनन मंदिर का दौरा किया. श्री मोदी ने मुख्य शिव मंदिर में पूजा अर्चना की और भारत इंडोनेशिया सहयोग के अंतर्गत चल रहे संरक्षण कार्यों का जायजा भी लिया. प्रधानमंत्री ने कहा कि उन्हें विभिन्न पवित्र स्थलों पर भगवान शिव से बार बार जुड़ने का सौभाग्य प्राप्त हुआ है. श्री मोदी ने इस यात्रा को गहन आध्यात्मिक और यादगार अनुभव बताया. प्रधानमंत्री ने यह विश्वास व्यक्त किया कि जीर्णोद्धार परियोजना से दोनों देशों के लोगों के बीच संबंध और मजबूत हो जाएंगे.
4: योग्यकर्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स, अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाएं, हमें कहीं न कहीं भारत के सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं. ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है.
3: इस अवसर पर राष्ट्रपति प्राबोवो ने मंदिर परिसर के संरक्षण और जीर्णोद्धार में भारत के सहयोग के लिए आभार व्यक्त किया. प्रधानमंत्री मोदी तीसरे भारत ऑस्ट्रेलिया

0: काय प्रकार होयाला
1: असुपती राजा लागला होता राजी करायला दिवसांदिवस लागल तर काढायला
0: आणि आपल्या मुलीचं स्वयंवर करण्यासाठी बर का
1: लागला नवर हुडकायला नवरा हुडकायला पाहुण हुडकायला
0: त्या वेळेला सावित्री काय बोलते आपल्या पित्याला
1: माझे मी जाती आणि माझा नवरा मी पती हुडकून आणती म्हणून काय करायला
0: या सावित्रांना राज्यातून सैन्य बरोबर संगतीला घेऊन जिना

0: आणि या शालव देशामध्ये धोमस्तेन राजावर का
1: राजा जर महाभाव किना सगळं धैन्य हिरोशिस्कावर घेऊन बरी का
0: राजा हिरावर घेऊन चिना बाहेर हाकलून दिलेला असायला
1: गावाच्या बाहेर चांगलं झाडीला झोपडी बांधून झोपडी लागली होती दिवस काढायला
0: असा टायमाला या सावित्रा नंबर का
1: राजाच्या पोटाला सत्यवान नावाचा एक मुलगा असायला जण तोडून पोट निर्वाह करत होता हवरे का
0: आणि त्या सत्यवानाला पाहिले बरोबर
1: गोईट आली ध्यानाला हिजा मला वाटला तर पती असला करावा
0: म्हणून चिना या सत्यवान सावित्री नंबर का
1: मला ध्यानाचा विचार केला त्या वेळेला
0: आपल्या राजवाड्याला येऊन आपल्या वडिलांना
1: बोलायला लागले लागले

0: किंवा नावाचा
1: असायला मी त्याला वर करण्याचा निश्चय केलेला आहे बरं का?
0: तीच मला वर केला तर पाहिजे, नाही तर इतर माझं भन भाव भावाय माझं बरं का?
1: आणि बडजी ब्राह्मण नारद मुनी त्या ठिकाणी आलेला असायला?
0: नारद मुनीने काय करायला, पुतीशी काढले लागला होता, सुती राजाला बोलाहिला
1: आणि काय बोलतो नारद मुनी बरं का?
0: एक गा बाबा या वर्षा

0: भविष्य काय सांगितलेलं असाय ना मुर्गा?
1: काय भविष्य लागेल त्या सांगायला?
0: हा मुलगा सत्यवान बर का बरोबर एक वर्षानं मरण पावणार
1: म्हणून लागलं होतं सत्यवान मरणार आहे तुला येदोपण येणार
0: अशा अल्पायुषी मुलाची लग्न करून छिना
1: तुला काय करायचं ह्या जंगलात राहणार आहे ह्याच्याजवळ काय तू राजकुमार मुलगी असताना
0: परंतु सावित्रीचा निश्चय पक्का होता
1: जर ती नाही केला दुसरा केला तरी ती बी मरणार मला येदोपण येणार
0: नशिबी माझ्या विधवापण असेल तर ती
1: म्हणून निर्णय केला आणि ती लग्न ठरला
0: आणि असे टायमाला बर का
1: थाटा माटात अशुपती राजाना लग्न केलं धनधर्वी संघ घेऊन बर का
0: आणि दिवस काढत असताना

0: सत्य काय घडलं प्रकार बिरगा
1: आणि त्या जंगलात आणीला राहत असताना
0: राजाने लागला धन तरवी दिलं होतं परंतु त्या मुलीने घेतलं नाही. संग माझ्या नशिबात आहे जंगलात लाकूड तोडायचं आणि त्याच्यावर पोट निर्वाह करायचा.
1: असे टायमाला बरं का काय प्रकार होयला एक दिवसाला
0: सांगितल्याप्रमाणे नीती नियमाप्रमाणे सावित्रीबाई ती दिवसाची वाट बघत होती ही बरी का.
1: आणि तो दिवस आलेला होता
0: नेहमीचा दिवस होता. सकाळच्या पारेला निघून चालला जंगल झाडीला कुराड घेऊन
1: आणि देवडाच्या झाडाजवळ जाऊन शिना
0: एवढ्याच काय करायला सत्यवान बाण जायला एवढ्यात बरी का
1: झाडावर चढून शिना लाकडं वाळलेली तोडत होता.
0: एवढ्या सावित्रीबाईने खाली उभा राहायला
1: काय केलेलं असायला
0: एवढ्या या भिगेला

0: तर त्या वेळेला
1: आणि त्याच्या टायमाला बरं का
0: झाडावर चढला लाकूड तोडत होता एवढ्यात काळ आला बरं का
1: तोल गेला आणि खाली पडायला
0: काळ पडल्या पडल्या काळ जवळ यायला सावित्रीबाईने मोठी गडबड केली तात्या
1: आणि यमाची स्वारी येऊन शिना
0: आली होती जवळ परंतु सावित्रीने मुंड उचलून मांडीवर घेटलं
1: अशा टायमाला
0: यम लागला भोवतीनी फिरायला यमाचा काही जास्त आली ना
1: म्हणून शिना काही झालेलं
0: यमानात काढून आत्मा घेऊन चालला एवढ्या हात बरे का
1: या सावित्रीने काय केलेलं असायला
0: सत्यवान होती तिला

0: होत होती आपला यमा आपला पती कुठं चाललाय
1: म्हणून ते यमाच्या पाठीमाग निघून जात असायला
0: दंड जागेला टाकलं यमाच्या माग फिरून चालली होती एवढे हात बरे का
1: यमराज बोलतो सावित्रबाईला
0: काय मागायची माग भरून तू माझ्या माग येऊ नको आता ही तुला सोडून दे तुझ्या नवऱ्याला
1: वर माग म्हणताना या सावित्रीनं सावित्रीला काय वरमान दिलेला
0: काय बरे का तुम्ही ह्या जागेला माझ्या वडिलाच सासवासऱ्याचं डोळं दिलं पाहिजे
1: आणि गेलेलं राज्य परत दिलं पाहिजे
0: गेलेलं राज्य दिलं पाहिजे माघारी
1: आणि 100 पुत्र मला दिले पाहिजे
0: एवढं मागताना अष्टपती भाऊ म्हणून बरे का
1: या यमराजेन तथा तू म्हणून आशीर्वाद दिला
0: हे वेळेला काय करायला सावित्रबाई बोला ह्याला लागल्या ह्याला लागल्या

0: मागच्या वेळेला
1: आणि अय्यम राजाने आशीर्वाद दिला
0: तू राष्ट्रपती होतील म्हणून अमेरिका
1: आणि अखंड सौभाग्यवती राशीला आशीर्वाद दिला.
0: आशीर्वाद दिल्यावर तिने म्हणले तुम्ही ह्या जन्मात दिलाय का पुढच्या जन्माचा आहे.
1: आता तरी तुम्ही माझ्या पतीचे प्राण घेऊन जात आहात
0: तर मला मुलं कशी होणार, माझं सावी पवित्रपण कसं राहणार
1: आणि मी पतीवरता राहणार कशी.
0: एवढं म्हणताना अय्य माझा नवीरा झाला, दिलेलं वर्क माघारी घेता येत नाही बरे का,
1: म्हणून जिने यमान सत्यवानाच प्राण वर्ग
0: सोडून देऊन निघून गेला.
1: आणि अशा टायमाला
0: सवितारा बाई वा सत्यवान गाडी वा

श्रोतहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या लोकसंगीताच्या कार्यक्रमात सयाप्पा तातोबा बंडगर यांच्यासोबत साथीसाठी होते उल्हास निवृत्ती मोटे, भाऊसाहेब शामू पुकळे, अण्णाप्पा मारुती बंडगर, लक्ष्मण कृष्णा कोळेकर आणि बापूसो बिरा बंडगर. श्रोतहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या मागच्या दोन भागांपासून आपण मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहात. मागच्या भागात आपण मलखांबच्या स्पर्धांविषयी बोलत होतो. याविषयी विस्तारानं जाणून घेण्यासाठी ऐकूया मुलाखतीचा पुढचा तिसरा भाग.

0: मलखान, या तुमच्या आवडत्या खेळामध्ये तुम्ही खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलात आणि आता प्रशिक्षक आणि स्पर्धेसाठी पंच म्हणून सुद्धा काम करताय. पंच म्हणून काम करताना काय काय आव्हानं असतात?
1: पंच म्हणून काम करत असताना मूळ आपण हे ठरवलं पाहिजे सगळ्यांनी, मी पंच परीक्षा घेताना त्याची वर्कशॉप घेताना ही सांगतात की एकदा तुम्ही पंच म्हणून बसलात की हा माझा विद्यार्थी आहे, हा माझ्या जिल्ह्याचा खेळाडू आहे, हा माझ्या राज्याचा खेळाडू आहे, हा माझ्या देशाचा खेळाडू आहे, ही भावना मनात येऊन उपयोग नाही. त्यावेळेला काय तर तुम्ही पंच म्हणून कार्यरत आहात, तर समोर तुम्हाला जे दिसतंय त्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, त्यानुसार तुम्ही गुणदान केलं पाहिजे. त्यामुळे तिथं तो भाग

0: नाही. आणि पंच म्हणून कार्य करताना असं होतं की त्याच्या पंच परीक्षा होतात, मगाशी सांगितलं त्यानुसार 10 गुणांपैकी तुम्ही गुणदान करायचं असतं. आणि त्यावेळेला पंचांचं एक पॅनल असतं, तर त्यामध्ये 5 पंच असतात. त्यामध्ये एक असतो तो प्रमुख पंच असतो आणि त्याला सहाय्य करणारे 4 पंच असतात. तर त्या 5 जणांनी मिळून जो खेळाडू संच सादर करतोय त्याचं गुणदान करायचं असतं. आणि त्यांना मदतनीस असं म्हणून एक वेळाधिकारी असतो, कारण तो जो संच आहे तो आपल्याला कमीत कमी 1 मिनिट आणि जास्तीत जास्त 1.5 मिनिट ह्यामध्ये सादर करायचा असतो. म्हणजे कमीत कमी 60 सेकंद आणि जास्तीत जास्त 90 सेकंद. कारण ह्याच्यापेक्षा कमी वेळ किंवा जास्त वेळ जर त्या खेळाडूनं घेतला तर त्याचं त्या मिळालेल्या गुणांमधून डिडक्शन होत असतं, कपात होत असते गुणांची. त्यामुळे त्याकरता म्हणून सहकार्य करायला वेळाधिकारी असतो, गुणलेखक असतो आणि एक संच लेखक असतो. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जरी गरजेचे 10 प्रकार करायचे असले तुम्हाला संचामध्ये, तरी सुद्धा बहुतांशी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ घेतलेले जे खेळाडू आहेत ते त्या 1.5 मिनिटामध्ये 25 ते 30 वेगवेगळ्या कसरतीचे प्रकार तुम्हाला त्यात करून दाखवतात. ते तुम्ही बघायचे असतात आणि त्यानुसार गुणदान करायचं असतं. ते कसे केले त्याकरता एक संच लेखकही असतो. तर ते जे पॅनल असतं ते अशा अनुषंगानं असतं. आणि मग जे को जजेस आहेत त्यांनी दिलेले मार्क, पंचप्रमुखाचे मार्क. एखाद्या वेळेला असं होतं की खेळाडूचा संच चांगला सादर झालाय पण काही जजेसचे मार्क आहेत तर त्यात जरा तफावत वाटतेय. मग अशा वेळेला पंचप्रमुख जे असतात ते त्यांच्या अधिकारात त्या पंचांना बोलवून घेतात आणि मग त्यानुसार सगळ्यांची त्या संचावर चर्चा होती आणि त्यानुसार ते गुण दिले जातात.
1: तर अशी गुणदानाची पद्धत असते आणि अशा पद्धतीनं तुम्ही पंच म्हणून सुद्धा तुमची भूमिका निभावताय.
0: हो. आणि ह्यात काही वेळेला असं होतं की राष्ट्रीय स्तरावर जेव्हा पंच म्हणून काम करतो त्यावेळेला काही वेळेला भाषेचा प्रॉब्लेम होतो. की सगळ्यांनाच ती भाषा येत असेल असं नाही. मी तसा फार प्रश्न नाही आला पण बहुतांशी वेळेला हिंदी सुद्धा हल्ली बऱ्याच ठिकाणी सगळ्यांना येतीच असं नाही. त्यामुळे तुम्ही मराठीतून बोलताय, त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे जे पंच आहेत ते हिंदीत बोलतायत आणि काय हे ते तमिळ तेलुगू किंवा इंग्रजी. तर त्यांच्याशी कॉर्डिनेशन ठेवणं आणि वादावादी होऊ नये आणि चांगल्या रीतीनं तो खेळ जो आहे तो पुढं चांगल्या पद्धतीनं चालावा आणि कुठल्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीनं आपण पंचाचं कार्य करत असतो.
1: वा छान. आता सांगा, मलखांबांच्या स्पर्धांची काही विभागणी असते का?
0: मलखांबच्या ज्या स्पर्धा होतात मग जिल्हास्तरीय असू देत, राज्यस्तरीय असू देत, राष्ट्रीय स्तरीय असू देत, तर त्याला 3-4 विभागात विभागलेला आहे. तर त्यातली एक म्हणजे स्पर्धा क्रमांक 1, तर त्याला म्हणतात सांघिक विजेतेपद. मलखांब हा खेळ जरी स्पर्धात्मक सुद्धा वैयक्तिक असला तरी सुद्धा एखाद्या जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा संघ खेळतो. मी आता कबड्डीला वगैरे म्हणू तर अख्खा संघ एका संघाबरोबर दुसऱ्या संघाची सामना होतो. पण ह्यात वैयक्तिक सादरीकरण असतं, पण तरीही सांघिक विजेतेपद असतं. मी आता आपला सांगली जिल्हा आहे तर सांगली जिल्ह्याचा संघ, तर हे जे मगाशी मी वयोगट सांगितले तर त्यामध्ये प्रत्येक वयोगटातल्या जिल्ह्याच्या एका संघात 6 खेळाडू असतात. मग त्याचं सांघिक विजेतेपद याकरता म्हणून स्पर्धा क्रमांक 1, म्हणजे तो जो सुरुवातीला तुम्ही तुमच्या पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब ह्याच्यावर जे दोन्ही वेगवेगळे संच सादर करता तर त्याला तुम्हाला 10 आणि 10 ह्या 20 पैकी जे मार्क पडतात तर त्याची टोटल केली जाते. आणि त्या सांघिक विजेतेपद देताना पण असं करतात की तुमच्या संघात 6 खेळाडू आहेत तर त्यातले हायेस्ट मार्क पडलेले 5 खेळाडू यांच्या गुणांची बेरीज करतात आणि त्याची जी टोटल येते त्यानुसार सांघिक विजेतेपद काढलं जातं. ही होते स्पर्धा क्रमांक 1. आणि त्यातूनच बहुतांशी वेळेला सांघिक विजेतेपद आणि निवड चाचणी स्पर्धा म्हणू त्याला, ती म्हणजे स्पर्धा क्रमांक 1. आणि त्यानंतर स्पर्धा क्रमांक 2 ही वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद याकरता घेतली जाते प्रत्येक वयोगटात. वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद म्हणजे काय, तर आता हा जो मलखांब हा खेळ आहे हा पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब हा मुलींकरता आणि मुलांमध्ये पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब 12 आणि 14 वर्षाखालील वयोगट आणि 18 आणि वर्षा वयोगटाला मात्र टांगता मलखांब ही इन्क्लूड आहे. तर ह्या तिन्ही साधनांवर तुम्ही संच सादर करणार. मग त्यात असं असू शकतं की एखादा खेळाडू हा पुरलेल्या मलखांबावरती जास्त उत्तम आहे पण त्यात तुलनेत टांगता आणि दोरीच्या मलखांबाला थोडा कमी आहे. एखादा खेळाडू टांगत्याला जास्त चांगला आहे तर त्याकरता म्हणून ही स्पर्धा आहे वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद. तर ह्यामध्ये असा एखादा खेळाडू की जो ह्या तिन्ही साधनांवरही उत्तम आहे मग ते ठरवण्याकरता म्हणून ही स्पर्धा क्रमांक 2. तर हे तिन्ही वर जे तुम्ही संच सादर करता तर त्याची टोटल केल्यानंतर ज्याचे गुण जास्त तो म्हणजे काय, तर त्या वयोगटातला वैयक्तिक सर्वसाधारण विजेता. आणि मग ह्याकरता सगळ्या जिल्ह्यांमधून जेवढे खेळाडू त्या वयोगटात सहभागी

0: असतील त्यातले अव्वल दर्जाचे पहिले 18 खेळाडू निवडले जातात आणि त्या 18 खेळाडूंची निवड स्पर्धा क्रमांक 1 मधून होते.
1: बरोबर.
0: आणि मग त्या 18 जणांमध्ये परत एकदा त्यांना त्या तिन्ही साधनांवर आपापले संच सादर करायला लागतात आणि त्याचं गुणदान होऊन त्यानुसार मग त्या वयोगटातला वैयक्तिक सर्वसाधारण विजेता खेळाडू महिला किंवा पुरुष हा ठरवला जातो. आणि त्याच्या पुढे असती ती स्पर्धा क्रमांक 3 म्हणजे साधन विजेतेपद. मगाशी मी म्हणाले तसं की एखादा खेळाडू दोरीच्या मलखांबावरती जास्त चांगला आहे, पुरलेल्या मलखांबाला तुलनेनं कमी आहे, तर मग तशा तशा साधनांवरचे विजेते कोण? तर ह्याकरताही स्पर्धा क्रमांक 3 होते. ह्याकरताही स्पर्धा क्रमांक 1 मधून खेळाडू निवडले जातात. आणि त्याच्या पुढे एक जी स्पर्धा असते ती सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू. मग ह्याकरता हे जे चारही वयोगट आहेत या चारही वयोगटांमधले पहिले दोन दोन अव्वल जे खेळाडू आहेत यांची निवड केली जाते आणि मग 8 मुलं आणि 8 मुली यांच्या अशा स्पर्धा होतात आणि त्याच्यामधून ज्याला गुण जास्त पडतील तो त्या स्तरावरच्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ठरला जातो.
1: स्पर्धांची विभागणी आणि परीक्षण पद्धत याविषयी सविस्तर अशी छान माहिती दिलीत. आता सांगा, मलखांब स्पर्धेची तयारी म्हणून आपला रोजचा आहार, खाणं पिणं आणि व्यायाम या गोष्टींकडे कसं लक्ष दिलं पाहिजे?
0: स्पर्धात्मक मलखांब जेव्हा तुम्ही करणार तर त्यावेळेला स्पर्धात्मक म्हणजे तुमच्याकडं सरावाकरता किंवा त्या स्पर्धेत जास्तीत जास्त यश मिळवण्याकरताचा कालखंड कमी असतो. व्यायाम म्हणून तो तुम्ही खूप काळापर्यंत करू शकता, पण बहुतांशी वय आता समजा 10 वर्ष वय तुमचं आहे, ह्यावेळेला तुम्ही स्पर्धात्मक मलखांब सुरू केला तर तुम्हाला स्पर्धा खेळायचे तर अव्वल राहायचंय, तर तुमच्याकडे 10-15 वर्षाचाच काळ आहे की तेवढाच वेळ तुम्ही राहू शकणार, तर त्याकरता तसा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. तर त्याकरता कमी वेळात जास्तीत जास्त चांगलं सादरीकरण, जास्तीत जास्त चांगल्या पकडा आपल्याला आल्या पाहिजेत. आपल्या हातातली ताकद, पायातली ताकद, पोटापाठीतली ताकद वाढली पाहिजे, पाठीची लवचिकता वाढली पाहिजे, तुमचं स्ट्रेचिंग चांगलं पाहिजे, बॅलन्सिंग सुधारलं पाहिजे. याकरता म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करणं तुम्हाला गरजेचं आहे. मूळचं रूप मलखांबाचं म्हणाल तर तुम्ही मलखांब करताय म्हणजेच हे सगळे प्रकार तुमचे केले जातात, पण तो व्यायाम म्हणूनचा भाग वेगळा आणि स्पर्धात्मक यश हा भाग वेगळा. मग त्याकरता बेसिक लेव्हलला तुम्हाला एन्ड्युरन्सचे गेम केले पाहिजेत किंवा थोडं वेट ट्रेनिंग गरजेचं आहे, तुमचा स्टॅमिना वाढला पाहिजे, त्या दृष्टीनं तुम्ही व्यायाम केले पाहिजे. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी वाढण्याकरता थोडं फ्लोअर जिम्नॅस्टिक जे असतं, फ्लोअर जिम्नॅस्टिक, त्याचं ट्रेनिंग तुम्हाला गरजेचं आहे. कारण ह्यामध्ये माउंट डिसमाउंट म्हणजे संचाची सुरुवात आणि संचाचा शेवट, तर ह्यामध्येही समोर सॉल्ट्स वगैरे मारले जातात जिम्नॅस्टिकमध्ये आपण बघतो, मग त्याचा सराव गरजेचा आहे. स्ट्रेचिंग तुमचं वाढलं पाहिजे, काही ना काही आसनं गरजेची आहेत. ह्या सगळ्या बरोबरीनं तुम्हाला त्या 1.5 मिनिटात ह्या सगळ्याचं सादरीकरण करायचं आहे. म्हणजे आता मलखांबामध्ये पण हाताच्या वेगवेगळ्या फिरक्या असतात, त्यानंतर ॲक्रोबॅटिक इलिमेंट असतात, आसनांचा मगाशी आपण उल्लेख केला, तर ह्यातली चपळता तुमची वाढली पाहिजे. याकरता ह्या सगळ्या वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेचिंग तुमचं महत्त्वाचं आहे आणि मग त्याबरोबरीनं तुमची दिनचर्या ही मूळची घट्ट पाहिजे. म्हणजे सकाळी तुम्ही किती वाजता उठताय, त्यावेळेला तुम्ही काय खाताय, काय पद्धतीचा आहार घेताय आणि दिवसभरामध्ये कुठल्या वेळेला आता तुम्ही सराव केलात, तर सरावानंतर सुद्धा म्हणजे पोस्ट वर्कआउट आणि प्री वर्कआउट हे जे म्हणतो मी, आता बहुतांशी ह्या गोष्टी आपण जिमशी रिलेटेड जी मुलं असतात तर त्यांच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकतो की मी व्यायामाला जायच्या आधी तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि हा सरावानंतर म्हणजे सरावानंतर सुद्धा तुमचा आहार चांगला पाहिजे, तुमची प्रोटीन्स कार्बोहायड्रेट हे सगळं तुम्हाला रुटीनाइज पाहिजे. त्यानंतर तुमचा पाण्याचा जो कंटेंट आहे दिवसभरात तो व्यवस्थित पाणी पिलं गेलं पाहिजे, कारण 1.5 मिनिटात तुम्हाला हे सगळं सादर करायचं असल्यामुळे तुम्हाला तुलनेनं थकवा लवकर येतो किंवा दम लागतो, तर त्याकरता ब्रीदिंगचे एक्सरसाइज तुम्ही करणं गरजेचं
1: आहे.
0: हा म्हणजे मग तो तुम्हाला प्रश्न येणार नाही आणि आहार विहार या सगळ्यावर तुम्ही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ बाहेरचं तुम्ही काही खाऊ नये हॉटेलिंगचं असं नाही, पण शक्यतो घरचा सकस आणि चांगला आहार घ्यावा, योग्य रीतीनं त्याचं डाएट सुद्धा ठरवून दिलं जातं. त्यात सुद्धा प्रत्येक खेळाडू जो आहे तो कसा आहे, म्हणजे त्याची शारीरिक बांधणी म्हणा किंवा त्याच्या घरचं कल्चर काय आहे आणि आत्ता तो कशात कमी आहे आणि काय लवकर वाढणं गरजेचं आहे, त्या दृष्टीनं त्याच्याशी बोलून त्याच्या पालकांशी बोलून त्याच्या आहाराचं नियोजनही करून देतो मी, त्यानुसार त्याची डेव्हलपमेंट लवकर होईल. कारण तुम्ही खूप कष्ट घेताय, खूप व्यायाम करताय, कसून ह्या सगळ्या खेळाचा सराव करताय, पण तितक्या दृष्टीनं तुम्हाला जर पोषण मिळत नसेल तर मग त्याचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी त्याचा तोटा होणार, तर तो तोटा होऊ नये म्हणून ह्या सगळ्याची ही सराउंडिंगला गरज आहे.
1: नक्कीच मलखांबाच्या सरावानं शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम होतोच, पण

0: स्पर्धेतलं यश याचा जर विचार केला तर रोजचा आहार आणि काही प्रमाणात व्यायाम आसन प्राणायाम हे नक्कीच फायदेशीर ठरतं. मलखांब हा क्रीडा प्रकार शिकणं आणि त्याचा नियमित सराव याचे आपल्याला काय काय फायदे आहेत?
1: स्पर्धात्मक मलखांब हा विषय बाजूला ठेवत आपण, त्यातून मिळणारं यश अपयश हे आहेच की त्यातून तुम्ही कुठल्या स्तरावरची किती मेडल्स मिळवलीत वगैरे हा भाग आहेच. पण मलखांब खेळल्यामुळं तुमची स्ट्रेंथ वाढते, स्टॅमिना डेव्हलप होतो, अगिलिटी वाढते, इंड्युरन्स, कॉन्सन्ट्रेशन, फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे मराठीत आपण बघितलं तर तुमची ताकद, चपळता, सहनशक्ती, एकाग्रता, हे लवचिकता, हे सगळं वाढतं, ह्याच्यात सुधारणा होती. त्यामुळे मलखांबाला तशा दृष्टीनं म्हणाल तर सगळ्या खेळांचा राजा म्हटलं जातं. असं आहे की मलखांब हा जो खेळ आहे यामध्ये तुमच्या पायाच्या बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांगाला व्यायाम आहे. पण काही खेळ आता बॅडमिंटन म्हणाल तर तुम्हाला तशा ह्यानं इंड्युरन्स जास्त लागतो, पण जास्त फोकसिंग हे असतं तर तुमच्या रिस्ट वर जास्त हे येतं.
0: बरोबर आहे की मनगटावर
1: जास्त ताण येऊ शकतो. किंवा फुटबॉल हे खेळताय तर पायावर ताण येऊ शकतो. वेट लिफ्टिंग तुम्ही करताय तर हात आणि कंबर आणि गुडघे याच्यावर जास्त ताण येतो. तर मलखांब हा खेळ असा आहे की ह्या खेळामुळं सर्वांगाला व्यायाम होतो, तर त्यामुळे त्याला त्या सगळ्या खेळांचा राजा मानतात. मलखांब हा प्राथमिक दर्जाचा, एक वर 2-3 वर्ष तुम्ही सराव जर केलेला असेल मलखांबाचा आणि दुसरा एखादा स्पर्धात्मक खेळ शिकायला तुम्ही गेलात, समजा असं झालं की एक कुठला तरी स्पर्धात्मक खेळ शिकायचा आहे आणि 2 नवे विद्यार्थी खेळाडू त्यांच्याकडे शिकण्याकरता आलेत, एक जो आहे त्याला कुठल्याच बाकी काही खेळाचा अशात मलखांबाचा काही एकूण ह्यानं गंध नाही आहे, पण तो खेळ शिकायला तो गेला आणि एक खेळाडू आहे त्याने 1-3 वर्षापर्यंत प्राथमिक दर्जाचा मलखांब केलेला आहे आणि तो गेला, तर त्या दोघांची जर तुलना केली प्रगतीच्या दृष्टीनं तर मलखांबचा जो खेळाडू आहे त्याची प्रगती जास्त वेगानं त्या दुसऱ्या खेळाडूपेक्षा होते. कारण ह्यामध्ये ऑलरेडी तुमची ह्याची सगळी डेव्हलपमेंट शारीरिक, मानसिक आणि भावनिक झालेली असते. कारण मलखांबावर सुद्धा आता काही जे प्रकार आहेत, तर पुरलेला जो मलखांब आहे तर त्याचा मी म्हटलं की जमिनीच्या वर तो 8-8.5 फूट उंचीचा असतो, तर त्याच्यावरती जो टवळा किंवा बोंडा म्हणतो त्याला, तर त्याच्यावरती उभारून तुम्ही वेगवेगळी आसनं करता किंवा एका पायावरती तुम्ही उभारता, तिथून समोर सॉल्ट्स मारता, म्हणजे हे आता डायव्हिंगमध्ये आपण बघतो, जिम्नॅस्टिकमध्ये आपण बघतो, तर त्यामुळे तुमची एक प्रकारची भीती मोडलेली असते. किंवा हे वेगवेगळे जे खेळ आहेत तर तशा अनुषंगानं तुमची शारीरिक, भावनिक जडणघडण चांगली सुधारलेली असते, बॅलन्सिंग, फोकसिंग सुधारलेलं असतं. इव्हन ह्या खेळामुळं तसा दृष्टीनं म्हणाल तर अभ्यास ह्याकडंही फोकसिंग वाढतं. मगाशी जो मी अनुभव सांगितला की मी होते 10वीत आणि सगळे असं म्हणत होते, पण एवढा वेळ आपण ह्याचा सराव करतोय तर जो काय एक अर्धा एक तास आपल्याला मिळणार आणि आपण अभ्यास करणार, तर त्यावेळेला फक्त त्याच्याकडेच फोकस केलं जातं तुमचं आणि त्याचा फायदा मिळतो. मे बरेच खेळाडू असे आहेत की 10वी 12वीला असताना राज्य राष्ट्रीय स्पर्धा खेळलेत आणि म्हणून त्यांना 10वी 12वीला परीक्षांमध्येही 90-95-98% मार्क पडलेत सध्याच्या घडीला.
0: बरोबर, म्हणजे कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा हा क्रीडा प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या मलखांबाच्या सरावानं आपली एकाग्रता वाढते जी आपल्याला अभ्यास आणि इतर कामांमध्ये उपयोगी पडते.
1: आणि काही दृष्टीनं आता म्हणाल तर मलखांब हा खेळ आणि एकूणच ग्राउंडवर तुम्ही घालवलेला वेळ जो आहे तर व्यायामाच्या दृष्टीनं, तर हल्ली जी काही मुलांची खूप चिडचिड वाढते किंवा मोबाईल ह्यामुळं, तर तुमच्यात जी काही एनर्जी असते साठलेली ती एनर्जी योग्य प्रकारानं, योग्य रीतीनं, योग्य तिथं जर त्याचा निचरा झाला तर मग तुम्हाला डिप्रेशन येत नाही किंवा तुम्ही अति उतावळे झालाय, रागीट झालाय असं होत नाही. आणि जिथं ज्यावेळी जसा फोकस करायचा ते ठेवून तुम्ही ती कामं योग्य प्रकारानं करू शकता.

मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित केला. या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग ऐकण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: श्रोतेहो प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र.

श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. 7:10 बाजारभाव, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, सायंकाळी 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. सादरकर्ते मुक्सित मुजावर, निर्मिती सहाय्य महेश इनामदार यांचं. रात्री 8:00 एक गाणे ताजे थवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 8:15 भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांचं गायन आपण ऐकाल. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्री गिरीश यांनी गायलेला राग जोग आपण ऐकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या गुरुवार 9 जुलै 2026 उद्याची आमची प्रातकालीन सभा सुरू होईल. उद्या सकाळी ठीक 5:50 सभेच्या सुरुवातीला आपण ऐकाल मंगलध्वनी. हिंदी समाचार आपण ऐकाल सकाळी 6:00. सकाळी 6:05 गिर्वाणवाणी. प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम सकाळी 6:10. सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात ज्वारी लागवड याविषयीची माहिती वाचक स्वर महेश इनामदार यांचा.

सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख, सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयीचं भाषण भावना चौधरी या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकाल. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल सकाळी 6:55, सकाळी 7 आज दिनांक, सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल, सकाळी 7:20 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8 आपण ऐकाल, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला, 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचं प्रसारण आपण ऐकाल, सकाळी 9 चिंतन हा चिंतामणी, 9:15 उद्योग जगत या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकाल, संवादक आणि निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस यांचं सादरकर्ते मुक्सित मुजावर, सकाळी 9:30 नाट्यधारा, सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत, एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 10:30, सकाळी 11 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्या दुपारी 12 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकाल, यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात तिची उद्योग भरारी प्रीती जांभोरकर यांची मुलाखत आणि कला विश्व या मालिकेत शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत आपण ऐकाल, दुपारी 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालिकेत विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यभेद आपण ऐकाल, दुपारी 2 कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार, 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किरण कामत यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकाल, श्रोतेहो, उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी ठीक 4:46, सभेच्या सुरुवातीला 4:49 संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पुणे येथील आगमन सोहळ्याचे पुण्याहून थेट प्रसारण आपण ऐकाल, सायंकाळी 6:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा कार्यक्रम आपण ऐकाल, सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल, सादरकर्ते मुक्सित मुजावर, त्यानंतर संकलित माहिती आपण ऐकाल शेती अवजारांची देखभाल वाचक महेश इनामदार यांचं, रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 गझल, रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 News@9 हे हिंदी बातमी माफ करा इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. उद्या रात्री 10 नभोनाट्य आपण ऐकाल बाजार, लेखक वा ग केसकर, सादरकर्ते शशी पटवर्धन, आणि उद्या रात्री 10:30 मनोहर कासलीकर यांनी गायलेला

0: भूप आपण ऐकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:58 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर रायगड नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या

विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे, असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे जे आणि केईएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये, याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस

0: चांगला झाल्यानं पाणी साठा 41% पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:11 झाली आहेत. श्रोतेहो आता ऐकूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून उपलब्ध झालेले आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. कांदा कमाल दर 1,300 ते किमान 3,000 रुपये, बटाटा 1,000 ते 1,500, लसूण 10,000 ते 20,000, सफरचंद 7,500 ते 16,000, संत्री 8,000 ते 12,000, डाळिंब 5,000 ते 12,000, पेरू 1,000 ते 3,000, सीताफळ 3,000 ते 8,000, पपई 1,000 ते 2,000, अननस 2,000 ते 4,000, आंबा 2,000 ते 3,000, आंबा तोतापुरी 1,000 ते 3,000, ड्रॅगन फ्रूट 3,000 ते 6,000 आणि खजूर 3,000 रुपये ते 6,000 रुपये. श्रोतेहो सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून उपलब्ध झालेले फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 7:12 झाली आहेत.

0: त्याची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

श्रोतहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 होत आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: दुपारचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपये

पाणी साचवण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली दोन दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस

0: यांचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या चार दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवाहर आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी

पारंपरिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे

0: साठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन.

हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती.

मध्यमलहरी 239° आठ एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:29 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: कडून आलेला हवामानाचा अंदाज. मंडळी, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरामध्ये वादळी वारे आणि विजाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई वेधशाळा यांच्याकडून आलेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. मंडळी, आपण आपली शेती करत असताना शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवायच्या दृष्टीतून विविध प्रकारचे खतं आपल्या शेतीला देत असतो. त्यातूनही सध्याचा कल बघता बहुतांश शेतकरी हे सेंद्रिय खतं शेतीसाठी वापरत आहेत आणि त्यातलंच एक मुख्य खत म्हणजेच गांडूळ खत. या गांडूळ खताद्वारे आपली शेती संपन्न करण्याचे बहुतांश शेतकरी सध्या प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पण हे गांडूळ खत म्हणजे नेमकं काय, ते कसं तयार करायचं, गांडूळांच्या जाती किती आणि एकंदरीतच कोणत्या जातीपासून आपल्याला चांगल्या पद्धतीचं खत मिळू शकतं आणि हे खत

0: तयार करण्याची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय राजर्षी शाहू कॉलेजचे प्राध्यापक अमित पाटील कीटकशास्त्र विभागाचे हे प्राध्यापक आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेऊयात. पाटील सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की गांडूळ हा आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि बहुतांश शेतकरी हे आपल्या जमिनीमध्ये गांडुळांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात की जेणेकरून गांडूळ आपल्या जमिनीत असेल तर आपली शेती ही चांगली राहते आणि भुसभुशीत होऊन जमिनीत जी काही मुळांची वाढ होणारी अपेक्षित असते ती त्यातून आपल्याला झालेली बघायला मिळते. तर एकंदरीत ह्या गांडूळ खताचे फायदे आपल्याला काय सांगता येतील?
1: सगळ्यात पहिल्यांदा बघायचं झालं तर गांडूळ खत म्हणजे काय, ज्याला आपण सध्या आपल्याकडे ब्लॅक गोल्ड या नावाने ओळखलं जात असतं, तर हे गांडूळ खत म्हणजे गांडुळांच्या मदतीने सेंद्रिय कचरा आणि शेणापासून तयार केलेले अत्यंत उच्च दर्जाचे असे पोषक सेंद्रिय खत असते. हे पिकांना पाहिजे ते आवश्यक पोषण द्रव्य देत असते, तसेच जमिनीची सुपीकताही वाढवत असते आणि त्याचबरोबर पिकाची गुणवत्ता सुधारते. तर हे शेती आणि बागकामासाठी अत्यंत फायदेशीर असते. जसं की तुम्ही आता विचारलं की फायदे काय, तर फायदे म्हणजे काय, एक तर जमिनीचा पोत सुधारतो म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याची वाढत असते, हवा खेळती राहत असते त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, तसंच अत्यंत महत्वाचं म्हणजे त्यामुळे पोषक घटकही मिळत असतात. पोषक घटकांमध्ये सध्या आपण नत्र स्फुरत पालस बघायला गेलं तर 1-3% नत्र आहे, त्यानंतर 1-2% स्फुरत आहे आणि तसेच 1.5-2.5% त्यामध्ये पालस आहे. तसंच अन्य सूक्ष्मद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, मॅंगनीज, झिंक, कॉपर असे अनेक सूक्ष्मद्रव्ये सुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहेत. तर बघायला गेलं तर रासायनिक खताचा थोडा कमी वापर केला तर जास्त चांगल्या पद्धतीने आपण 10-15% आपण त्याच्यामध्ये वाढ बघू शकतो व आपल्या जमिनीचा पोत सुधारू शकतो.
0: म्हणजे एकंदरीतच गांडूळ खताच्या बाबतीत सांगायचं झालं तर गांडूळ खत हे आपल्या शेतकऱ्यांसाठी अनमोल आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा वापर जास्तीत जास्त करून आपली जमीन सुपीक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
1: सध्या जमीन वाचवायची असेल तर आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे.
0: सध्याच्या जर काळाचा आपण विचार करायचा झाला तर गांडूळ खताची वर्तमान परिस्थिती आपल्याला काय सांगता येईल?
1: तसं बघितलं तर भारत सध्या सगळ्यात मोठा गांडूळ खत निर्यात करणारा देश आहे. भारतामध्ये गांडूळ खताचे अंदाजे 30-40 लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास 3-4 दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादनही केले जाते. हे छोटे मोठे शेतकरी असतील, गोशाळा असतील, कृषी विज्ञान केंद्र असेल या ठिकाणीहून तयार होत आहे. तसेच सेंद्रिय खताचा वाढता कल कोणीकडे आहे तर आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये या गांडूळ खताची निर्मिती ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. तर हा गांडूळ खत जो आहे तो सध्या प्रकल्प करायचा झाला तर आपल्याला सध्या भारतामध्ये जर तुम्ही ACABCचं नाव ऐकलं असेल तर म्हणजे ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस स्कीम याच्या अंडर तुम्ही सर्टिफाईड कोर्स केला असेल तर तुम्हाला हा प्रकल्प 36% सबसिडी घेऊन तुम्ही हा प्रकल्प भारतामध्ये चालू करू शकता. आता तसं पाहता बरेचसे शेतकरी आहेत जे रजिस्टर नाही आहेत, त्यामुळे आपल्याकडे एक्झॅक्ट आकडा भारतामध्ये किती तयार होतो तो आपल्याला माहित नाही आहे. पण आपण जवळपास जर 12x4x2 फुटाचं जरी बेड लावायचं जरी ठरवलं प्रत्येकानं तर जवळपास 4 महिन्यात आपण 1 टन इतकं गांडूळ खत एक माणूस तयार करू शकतो.
0: म्हणजे आपल्याकडे निर्मितीची क्षमता चांगली आहे, प्रयत्न हे जाणीवपूर्वक करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की गांडुळांचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की आपण मुंग्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणतो, काळी मुंगी, तांबडी मुंगी आणि त्यांच्यामध्ये परत राणी मुंगी वगैरे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात. त्या पद्धतीने या गांडुळांचे पण काही प्रकार असतात. तर हे प्रकार कोणकोणते आणि आपल्या खताच्या दृष्टीतून त्यातून उपयोगी प्रजाती ज्या आहेत त्या कोणत्या आहेत?
1: तर गांडुळांचे प्रकार बघायला गेले तर भारतामध्ये जवळपास त्याच्या 500-600 प्रजाती आहेत, पण त्यापैकी महत्वाच्या आहेत त्या 3 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आहे की एक पहिला असतं की इपिजिक. इपिजिक म्हणजे काय, जे गांडूळ जमिनीच्या पृष्ठभागावर राहतात, अगदी पालापाचोळा असेल, शेण असेल, कुजरेलं सेंद्रिय पदार्थ असेल ते खातात. त्यांचा रंग बघितला तर तो तांबूस तपकिरी रंगाचे असतात. हे सेंद्रिय कचरा जलद गतीने खाऊन उत्कृष्ट दर्जाचे असे गांडूळ खत खूप जास्त प्रमाणात एकावेळी तयार करतात आणि ह्याची प्रजनन क्षमताही जास्त असते. तर ह्या इपिजिक प्रकारामध्ये बघायला गेलं तर एसिनिया फुटिडा ही सगळ्यांना माहीत असणारी एक प्रजात आहे. हे सगळ्यात लोकप्रिय आहे कारण ह्याची प्रजनन क्षमताही जास्त आहे आणि गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रियाही खूप फास्ट असते. त्याच्यानंतर त्याचमध्ये दुसरे एक असते इड्रोलिस युजिनिया, त्याला आफ्रिकन नाईट क्रॉलर म्हणतात. नाईट क्रॉलर काय म्हणतात, कारण ते रात्रीच्या वेळी खूप फास्ट काम करत असतात. हेही बरेच शेतकरी गांडूळ खतासाठी वापरत असतात. तसेच पेरियोनिक्स एक्झोविटस ही एक तिसरी स्पीसीज आहे इपिजे

0: मधलेच त्याचा सुद्धा खत निर्मितीसाठी उपयोग होतो, पण त्यापासून गांडूळ खताचं प्रोडक्शन तेवढ्या जास्त प्रमाणात होत नाही. त्यामुळे इपिजिक मध्ये बघायला गेलं तर सगळ्यात जास्त वापरली जाणारी स्पीसीज आहे इसिनिया फिटिडा. त्यानंतर दुसरा एक प्रकार असतो तो असतो एंडोजेनिक. ते एंडोजेनिक म्हणजे काय, आता ही गांडूळ असतात ही जमिनीच्या खाली राहत असतात, त्यामुळे आपल्याला ह्याचा फारसा उपयोग असा होत नाही. पण उपयोग होत नाही म्हणून त्यांचा का उपयोगच नाही का, तर तसं नाही. तर ही गांडूळ जमिनीच्या आत खोलवर राहत असतात, ती माती खाऊन जगत असतात, तसेच ते क्वचितच जमिनीवर येत असतात आणि त्यांचा रंग थोडाफार पांढरा गुलाबी असतो. मग यांचा उपयोग काय होतो, तर ते खाली राहिल्यामुळे जमीन भुसभुशीत होते, तसंच जमिनीचा पोत सुधारतो आणि हवेचे प्रमाण हे जमिनीतले चांगले राहत असते. पण यांचा उपयोग आपण एंडोजेनिक यांचा उपयोग आपण फारसा गांडूळ खतासाठी घेत नाही. त्यामध्ये दोन स्पीसीज येतात, एक असतो लॅम्पिटोमॅरिशिया आणि एक असतो अलोबो फोरा स्पीसीज. त्यानंतर तिसरा प्रकार असतो अॅनिसिक स्पीसीज. तर अॅनिसिक स्पीसीज जे असतात ते तर जमिनीच्या खाली उभ्या व्हर्टिकल लाईन्स करून ते राहत असतात, रात्रीच्या वेळी जमिनीत येत असतात. ह्याही जास्त प्रमाणात आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी उपयोग होत नाही, पण ह्यांची विष्ट जमिनीच्या खाली राहून ह्यांचा आपल्याला जमिनीच्या खालचा पोत सुधारण्याचा उपयोग होत असतो. तर अॅसिनिक मध्ये लुम्ब्रिकस टेरिस्ट्रिस या गांडुळांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असतो. तर तसं बघितलं तर ह्या तिन्ही प्रकारामध्ये म्हणजे एपिजिक, एंडोजिक आणि एनेसिक यामधल्या एपिजिक स्पीसीज जी आहे ती आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि त्यामधूनही आम्ही रेकमेंड करतो की एसिनिया फेटिडा नावाची जी स्पीसीज आहे तीच शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मितीसाठी वापरावी, त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल.
1: म्हणजे एकंदरीतच गांडुळाच्या वरी 600 प्रकारच्या प्रजाती आपल्याकडे सापडत असल्या तरी ज्या खताच्या दृष्टीने उपयोगाच्या आहेत या इपिजिक आणि एसिनिया फेटिडा आणि युड्रिलस युजिनिया या ज्या जाती आहेत त्या प्रामुख्यानं खतांसाठी उपयोगाच्या आहेत आणि त्या जर शेतकऱ्यांनी वापरल्या तर त्यापासून त्यांना चांगल्या प्रकारचं गांडूळ खत हे मिळू शकतं. याशिवाय आणखीन ज्या जाती आहेत बाकीच्या यांचं महत्व काय आणि एकंदरीत त्या शेतीसाठी आपण वापरू शकतो काय?
0: त्या बाकीच्या ज्या जाती आहेत त्या कशा आहेत, त्या जमिनीच्या खाली राहतात. आपल्याला प्रकल्प हा जमिनीच्या वर करायचा आहे, त्यामुळे आपल्याला जमिनीच्या खालच्या जातींना वर आणला तरी तुम्ही त्यांना शेणावर जरी सोडला तरी त्यात काही कालांतराने जमिनीच्या खालीच जातात, त्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून तो फायदा होत नाही. त्यामुळे वर राहणाऱ्या म्हणजे इपिजिक ज्या जाती आहेत त्याच जातींचा आपल्याला वापर करणं फार गरजेचं आहे. त्यामध्येही जी मी पहिले सांगितली एसिनिया फोर्टीडा तीच जात जी आहे ती सगळ्यात जास्त रिप्रोडक्शन होते त्याचं, म्हणजे त्याचं प्रजनन जास्त होतं. आणि प्रजनन जास्त झालं म्हणजे संख्या जास्त झाली, संख्या जास्त झाली म्हणजे प्रमाण, तुमचं गांडूळ खत तयार होण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त आम्ही म्हणजे पूर्ण जे काउन्सिलिंग करणारे लोक आहेत ते एसिनिया फोर्टीडा हीच जात वापरण्याचं आपण रेकमेंड करतो. पण बाकी ज्यांचा उपयोग नाही का, ते जगणार नाहीत का, तर तसं नाही. ते जमिनीखाली राहणार, त्यांचंही अनन्य साधारण महत्व आहे. ते जमिनीच्या खाली राहतात, जमिनीमध्ये फिरतात, तिथला कचरा खाऊन तिथेही ते खत तयार करतात, तसंच तिथली हवा मोकळी राहते, मुळांना पोषण मिळते, हा सगळा फायदा बघतात. त्या सुद्धा ही जाती आपल्याला तेवढ्याच महत्वाच्या आहेत.
1: एकंदरीत शरीराची जर रचना आपण बघितली तर त्या बाबतीत आपण काय सांगाल, कशा पद्धतीचे हे गांडूळ काम करतात?
0: पण गांडुळाचं शरीर बघायला गेलं तर हे लांब दंडगोलाकार आणि वलयकार असतंय. त्याला जर तुम्ही जवळून बघितलं तर त्याच्यावर असे खंड दिसतात तुम्हाला, गोल गोल रिंग असल्यासारखं. त्याचे जवळपास 100 ते 140 खंड त्याच्यावर आपल्याला दिसत असतात. तर गांडूळ हे वर्म्स, ज्यांना माहित ते वर्म्स सारखे दिसणारे मोठा प्रकार आहे. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर श्वसन संस्था म्हटलं तर त्याच्यामध्ये एक वेगळी श्वसन संस्था आहे, त्याला नाकपुड्या नसतात, ते पूर्ण त्याच्या कातडीतून त्याच्या स्किन मधून ते रेस्पिरेशन करत असते, म्हणजे ऑक्सिजन आत घेण्याचं आणि बाहेर टाकण्याचं काम हे त्याच्या त्वचेतून होत असते. तसंच रक्ताभिसरण बघायला गेलं तर माणसांसारखं त्यांचं क्लोज, म्हणजे जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते होत असते. प्रजनन बघायला गेलं तर ते थोडस वेगळं आहे. प्रत्येक गांडूळावर नर आणि मादी हे दोन्ही लिंग आहेत, पण तो गांडूळ स्वतःचे स्पर्म स्वतःच्या फिमेल जेनिटल ऑर्गनमध्ये टाकू शकत नाही, त्याला प्रजनन करण्यासाठी दुसऱ्या गांडुळाचीच गरज असते. म्हणजे पहिला गांडूळ हा दुसऱ्या गांडुळामध्ये स्पर्म ट्रान्सफर करत असतो आणि दुसरा गांडूळ हा पहिल्या गांडुळामध्ये ट्रान्सफर करत असतो. तर अशा पद्धतीनं या गांडुळांना हर्मेप्थ्रोडाइड, म्हणजे एकच व्यक्ती आणि त्याच्यावर एकच गांडूळ आणि त्याच्यावर दोन्हीही लिंग, नर आणि मादीचे हे दोन्हीही लिंग आहेत, पण ते स्वतःच प्रजनन स्वतः करू शकत नाहीत. अशा पद्धतीचे त्याच्यावर प्रजनन संस्था असते. त्यानंतर ज्या वेळेला प्रजनन होत आहे त्यानंतर ते अंडी घालतात आणि त्या अंड्यातून पुन्हा ते पिल्ल बाहेर येत असतात आणि ते मोठी होत असतात. अशा पद्धतीने ह्याचं प्रजनन होत असतं. आता सगळ्यात महत्वाचा भाग त्यांचा बघायला गेला तर आपल्यासाठी महत्वाचा की बाबा ह्याचं पचन काय होतंय, म्हणजे त्यानं खाल्लं सेंद्रिय खत

0: किंवा आपण म्हणतो शेण खाल्लं, मग काय झालं, पुढं काय झालं? तर पुढं काय होत असतं, त्याच्या पोटामध्ये ऍक्च्युली कॅलिफेरस नावाच्या ग्रंथी असतात आणि तसेच बाकीचे अजून बरेचसे एन्झाइम्स पण असतात जे आम्ल नष्ट करत असतात. तर जे कॅलिफेरस ग्लँड असते ती कॅलिफेरस ग्लँड काय करत असते, कॅल्शियम कार्बाइड त्या अन्ननलिकेमध्ये स्त्राव करत असते आणि जे अन्न आणि मातीतील ह्युमिक ऍसिड असते त्याला ते कमी करण्याचं काम करते, ज्याच्यामुळे ज्यानं ते खाल्लंय ते पचनासाठी योग्य राहते. तसंच त्याच्या शरीरामध्ये दात नसतात तर गिजाट नावाच्या प्लेट्स असतात, ज्यांना जे काही खाल्लंय त्यांना त्यांना त्याची बारीक पुकटी होत असते. तसंच डायजेस्टिव्ह एन्झाइम, आपणही खाल्ल्यानंतर आपल्याला पचण्यासाठी जे एन्झाइम्स असतात, तसंच त्याच्या पोटामध्ये पण आला अमायलेज, लायपेज, पेप्सिन, सेल्युलेज असे चार मुख्य पचक द्रव्य आहेत. त्याच्यामुळे ते स्टार्च, चरबी, प्रथिने, वनस्पतीचे कठीण तंतू ह्याचं सगळ्याचं ते पचन करत असतात. त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियापासून त्याचं विघटन होत असतं. तर त्या जीवाणूने विघटन केल्यानंतर त्याची जी विष्ठा तयार होते त्याच्यामध्ये नायट्रोजन ही पूरक प्रमाणात उपलब्ध असते आणि ही सगळी पचनसंस्था झाल्यानंतर विष्ठेतून जे काय बाहेर टाकलं जातंय त्याला म्हटलं जातं गांडूळ खत, ज्यामध्ये नत्रस, पुलत, पालात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अनन्य अन्नद्रव्य हे त्याच्यामध्ये उपलब्ध असतात.
1: म्हणजे एकंदरीतच प्रत्येक गांडूळाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. मला आता असं सांगा की बाकीच्या प्राण्यांना किंवा इतर घटकांना आपण कसं म्हणतो की अन्न खायसाठी दात वगैरे आहेत किंवा त्याद्वारे ते चवून चवून त्याचं हे करू शकतात, तसं गांडूळाच्या बाबतीत आपल्याला कुठं दिसून येत नाही की त्याला दात आहेत. ते मातीचे कण ते खात असतात आणि त्याद्वारे आपल्या स्नायूच्या भागात पाठवून त्याद्वारे तिथे कण चक्कीसारखं करून ते सेंद्रिय जो पदार्थ आपल्याला त्याच्या विष्ठेतून बाहेर करून देतात, त्याद्वारे आपली शेती ही चांगल्या पद्धतीने होत असते. हे जे गांडूळ खत आहे हे तयार करण्यासाठी शेतकरी ज्यावेळी एक प्रोसेस तयार करतात त्याची, तर ती कशा पद्धतीची असते आणि यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आपल्याला?
0: तर आतापर्यंत आपण बघितलं की गांडूळ म्हणजे काय, तो काय करतो, त्याच्यापासून खत तयार कसं होणार आहे. आता महत्वाचा प्रश्न येतो शेतकऱ्यांपुढे की आता करायचं काय. शेतकरी किंवा आता आम्ही नवीन जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील त्यांना सगळ्यांना सुद्धा ह्याबद्दल आम्ही काउन्सिलिंग करतो किंवा गायडन्स पण देत असतो आमच्या महाविद्यालयामध्ये. तर तुम्ही हा एक व्यवसाय म्हणून बघणं गरजेचं आहे सध्या.
1: बरोबर,
0: ह्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात सध्या इन्कम जनरेशनचा सोर्स म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातंय. साईड बाय साईड जर घरची शेती असेल, घरी जर जनावर असतील, तर साईड बाय साईड तुम्ही हे घरच्या घरी सुद्धा गांडूळ खत स्वतः तयार करू शकता. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे शेण आहे तर शेणच टाकतो. मग शेण तुम्ही जेव्हा टाकता त्यावेळी ते कुजलेलं आहे का? नाही. त्यावेळी ते कुजणार कधी, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस होणार कधी, मग म्हणून गांडूळ खत हा शेणखताला ऑप्शन म्हणून का बघितलं जातं, कारण लगेच त्याच्यापासून तुम्हाला जे काय निर्णय पाहिजेत किंवा जे काय तुम्हाला रिझल्ट हवा आहे तो लगेच तुम्हाला तिथून मिळत असतो. तर आता आम्ही याच्यासाठी कमर्शियल सगळ्यांना, जसं की आमच्या कॉलेजमध्ये सरांनी आमच्या कॉलेजबद्दल मगाशी सांगितलं की आमच्या कॉलेजमध्ये रावे प्रोग्राम असेल किंवा जे काही भेटायला येतात त्यांना आम्ही सगळ्यांना ह्याच्याबद्दल आता गायडन्स द्यायचं चालू केलेलं आहे की बाबा तुम्ही स्वतः गांडूळ खत तयार करा, स्वतःच्या शेतासाठी वापरा किंवा कमर्शियल बिझनेस म्हणून वापरा. हा खूप एक फायद्याचा जोडधंदा म्हणून आपण त्याच्याकडे सध्या बघत आहे. तर गांडूळ खत शेतकऱ्यांना तुम्हाला जर करायचं असेल घरच्या घरी तर त्याच्यासाठी एक तीन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे एचडीबी बेड मेथड, जे सगळ्यांनी आतापर्यंत ग्रीन कलरचे गांडूळ खताचे बेड बघितलेले आहे. दुसरी मेथड आहे हीप मेथड, म्हणजे ढीक करून करायचं. तीसरी मेथड आहे सिमेंट मेथड. तर या तिन्ही मेथडमध्ये काय वेगळं आहे की बांधणी, त्या तुमच्या प्रकल्पाची बांधणी वेगळी आहे. एचडीपी ही बेडमध्ये तुम्हाला बेड लावायचा आहे, त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा तुम्हाला बेड मिळतो, त्याला काट्या लावून तुम्हाला उभं करावं लागतं. आतमध्ये तुम्हाला मुंग्या लागू नयेत किंवा बाकी आजार होऊ नयेत म्हणून भुकटी असेल, कोण राखेची भुकटी टाकते, कोण क्लोरपायरिफोसची पावडर टाकते, तसेच मुंग्यांसाठी आपण निंबाची पानं टाकत असतो, त्या सोडून प्रोटेक्शन करत असतो. ह्या सगळ्या काही कॉमन गोष्टी जातात. तर बेड मेथड मध्ये आपण बेड लावून करत असतो म्हणून त्याला एचडीपी बेड मेथड म्हणतो. हिप मेथड म्हणजे ढीग मेथड. तर ढीग मेथड करताना आपण खाली पॉलिथिन हंतरत असतो, मध्ये सिमेंटचे पोल लावून पार्टिशन करतो आणि ढीग तयार करतो. 18x3 आपण ढीग तयार करत असतो. सिमेंट मेथड म्हणजे ज्याला परवडतंय तो माणूस सिमेंटचे टँक बांधून घेतो, जवळपास 3 ते 4 फूट उंची असते, गरजेनुसार 15 ते 20 फूट लांबी असते आणि रुंदी 3 ते 4 फुटाची असते. तर ह्या तीन तुमच्या बांधणीच्या पद्धती आहेत. आता तुम्ही म्हणाल की मी ह्यातली कुठली वापरावी की जेणेकरून आपल्याला जास्त फायदा होईल. तर आम्ही आतापर्यंत जे ह्याच्यातून आम्ही सिमेंट मेथड पण आम्ही कॉलेजमध्ये वापरलेली आहे, त्याच्यानंतर एचडीपी पण वापरली आणि हिप मेथड पण वापरले. पहिला तर सांगत जर सिमेंट मेथड म्हटलं तर त्याच्यामध्ये काम करायला थोडा त्रास होतो, वाकावं लागतं,

0: खालीपर्यंत हात जात नाही आणि त्याच्यामध्ये खाली एकतर पाणी साचलं तर पाणी लवकर बाहेर येत नाही आणि उष्णता आली तर फार उष्णता होते. दुसरं बघायला गेलं एचडीपी मेथड चांगली आहे, फ्लेक्झिबल आहे, तुम्ही हलवू शकता कुठेही, पण त्याच्यामध्येही एरिएशन होत नाही. आणि पहिला नंबरला मी म्हणेल की ती ओपन मेथड म्हणजे हिप मेथड. तुम्ही ओपन प्लेस मध्ये डायरेक्टली खाली ताडपत्री अंतरा 3-3 फुटाच्या अंतराने उभ्या 18 फुटी साधे सिमेंटचे पोल लावून घ्या आणि मध्ये ढीक करून घ्या. ह्याच्यामुळे हवा खेळती राहते, पाण्याचा निचरा होत नाही. पाणी ऍक्च्युली शेतकऱ्यांना सांगितलं तर पाणी मारा पाणी मारा, पण गांडूळ पाणी पित नाहीत. पाणी मारायचं आहे फक्त गारव्यासाठी, फक्त गारव्यासाठी. जर तुमचं शेणाचा चिखल झाला तर ते सुद्धा गांडूळ खात नाहीत. ही आतापर्यंतची सगळ्यात चुकीची कन्सेप्ट सांगितली जाते की भरपूर पाणी मारा. भरपूर पाणी मारायचं नाहीये, फक्त 80% आर्द्रता राहावी, ते पण उन्हाळ्यात, तेवढंच तुम्ही करायचं आहे. तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ती हिप मेथड बद्दल जास्त सांगणार आहे, कारण ते सध्या आम्ही जे प्रोडक्शन केलं आतापर्यंत 4-5 टन जे असेल त्याच्यामध्ये आम्हाला जो सगळ्यात चांगला रिझल्ट आला तो ढीक करणे म्हणजे हिप करणे आणि त्याच्यापासून तुम्ही करू शकता. तर ही हिप मेथड म्हणजे करण्यासाठी आपण काय करावं लागतं, तर तुम्हाला एकतर व्यवस्थित जागा निवडावी लागते. तुम्हाला जर सुरुवात करत असाल तर अगदी मी शेड मारा वगैरे नाही म्हणत, पण ज्याला परवडतं तो शेड मारू शकतो. शेड कशासाठी मारायचं, एक तर पाऊस लागू नये जोराचा, दुसरी गोष्ट आहे ती ऊन लागू नये जोराचं. नॉर्मल तुम्ही बांबू लावून जरी शेड लावला तरी चालतंय, किंवा तुमच्या शेतांमध्ये पूर्व साईडला जर भरपूर झाडं असतील तर, किंवा दक्षिण साईडला भरपूर झाडं असतील तर ती जागा निवडा, जेणेकरून पूर्व पश्चिम सूर्य फिरताना त्याच्यावर सावली राहील. अशी जागा तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला शेडचं नियोजन करायचं नसेल तर. जागा निवडल्यानंतर तुम्ही त्या पूर्णपणे तिथं मुंग्या आहेत का बघितल्या पाहिजे, कारण गांडुळाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो मुंगी. तर मुंग्या आहेत का हे बघितलं पाहिजे, नसतील तरी सुद्धा तुम्हाला आधी जमिनीची लेवल करून घ्यायचे, उतार काढायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे राख टाका, त्याच्यानंतर पालापाचोळा टाका जाळलेला, त्याच्यानंतर क्लोरपायरिफॉसची पावडर टाका, असं सगळं टाकून तिथं क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ताडपत्री हंतरून घ्यायची. ताडपत्री हंतरल्यानंतर तुम्ही 18x3 असे बेड होतील असे मधी मधी मधी सिमेंटचे पोल टाका, जे आपण कंपाऊंडसाठी वापरत असतो. तर ही तुमची बेसिक तयारी तर तुमची चालू झालेली आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा कंटेंट असतो की आम्ही रॉ मटेरियल म्हणजे काय वापरू ह्याच्यासाठी. तर शेतकऱ्यांना आजपर्यंत सांगितलं गेलं की तुमचा पालापाचोळा वापरा आणि काय झाडांचं तुमचं वाळलेली ऊसाचा पाला वापरा. पण जर तुम्ही स्वतःच्या शेतासाठी वापरणार असाल तर ते ठीक आहे, पण जर तुम्ही कमर्शियली उतरणार असाल आणि तुम्ही जर पालापाचोळा वापरला तर काय होते, तो पालापाचोळा व्यवस्थित कुजला नाही तर ते गांडूळ खात नाहीत.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एंड प्रोडक्ट काढताय आणि चाळायला घेताय त्यावेळी खूप सारा पालापाचोळा त्याच्यातून येत असतो. त्यामुळे आता सध्या तुम्ही कमर्शियल बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर आम्ही सगळ्यांना प्युअर शेणावर रेकमेंड करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही सबट्रॅक ऍड करू नका, प्युअर शेणच तुम्ही वापरा आणि त्याच्यावरच तुम्ही तयार करा. तर त्यासाठी मी मगाशी सांगितल्या पद्धतीने आपण ताडपत्री हंतरल्या पोल लावलेत, तर त्याच्यामध्ये मध्ये आपण ते शेण आणलेले जे असते ते टाकून घ्यायचंय आणि त्याला 8-10 दिवस गार करायचंय पाणी मारून. आणि त्याच्यावर जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही डिकम्पोजर फवारू शकता. डिकम्पोजर तयार करायची सोपी पद्धत आहे, तुम्ही कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये डिकम्पोजर मिळतो. ते गूळ आणि बेसनच्या पाण्यामध्ये ऍड करून 1 दिवस ठेवायचं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते तुम्ही शेणावर फवारायचं, जेणेकरून शेण लवकर कुजायला मदत होते. पण हे कुणी फवारायचं नाही त्याला पण कंडिशन आहे, जर तुमच्या शेतामध्ये जास्त मुंग्या असतील तर तुम्ही फवारू नका, कारण त्या गोळाकडे तुमच्या मुंग्या अट्रॅक्ट होतात. त्यामुळं हे जर उन्हाळ्यामध्ये तर बिलकुल फवारायचं नाही, कारण उन्हाळ्यामध्ये मुंग्या फार लागत असतात. पावसाळ्या हिवाळ्यामध्ये तुम्ही हे शेण कुजण्यासाठी तुम्ही वापरू शकता. मग शेण कुजल्यानंतर 10-15 दिवसानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कल्चर सोडायचं. आता वर्मी कल्चर म्हणजे काय, गांडुळांचं कल्चर. ते तुम्ही पर, जे मी तुम्हाला साईज सांगितलं 18x3, ह्याच्यामध्ये पर बेड तुम्ही 6-7 किलो एवढ्या प्रमाणात व्हर्मी कल्चर म्हणजे गांडूळ खत सोडलं तर ते चांगलं होतं. शेतकऱ्यांना सांगितलं जातं की 2-3 किलो सोडा, मग शेतकरी वैतागतोय, कारण 6-7 महिने गांडूळ खत तयार होत नाही, कारण त्यांची पण कॅपॅसिटी असते. त्या जर तुम्ही उन्हाळ्यात सोडला त्याचं प्रजनन क्षमता नसेल तर ते वाढत नाहीत. त्यामुळे रेकमेंडेड आहे की 5-6 किलो हे 18x3 बेडमध्ये तुम्ही सोडू शकता. तर कल्चर सोडल्यानंतर तुम्हाला तो बेड पूर्ण कव्हर करायचा आहे, उघडा ठेवायचा नाही. तर तुम्ही शेडनेट वापरू शकता, गोंडपाट्याच्या पोत्याच्या पट्ट्या वापरू शकता आणि त्याच्यावर हंतरून ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला वॉटरिंग

0: करणं फार गरजेचं आहे. वॉटर ड्रिंक करणं म्हणजे पाणी देणं. उन्हाळा जर असेल तर तुम्हाला दिवसातून दोन वेळा पाणी देणं गरजेचं आहे. पाणी आणि त्यानंतर हिवाळा पावसाळ्यामध्ये तर फार गरज नसते, हिवाळ्यामध्ये पण 5 ते 6 दिवसातून एकदा दिलं तरी चालतंय. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाणी का द्यायचं आहे, फक्त गारव्यासाठी, शेण ओलं करण्यासाठी नाही. ओलं शेण गांडूळ तुमची खाणार नाही आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा बेड जेव्हा तयार केला, बेड तयार केल्यानंतर 15 ते 20 दिवसानं तुम्हाला थोडस पलटी मारायला लागतं.
1: श्रोत हो, गांडूळ खताचं एकंदरीतच महत्व काय आहे, ते कसं तयार करायचं, आपल्याकडे त्याच्या कोणत्या जाती खतासाठी उपयुक्त ठरतात आणि एकंदरीतच गांडूळाची शरीररचना, त्याचं कार्य, या सगळ्याचं आपण आता या चर्चेमध्ये उहापोह केलेला आहे. यानंतरची चर्चा आपण उद्याच्या भागात करणार आहोत. तुर्तास आपण इथंच थांबूयात. आता या कार्यक्रमात प्राध्यापक अमित पाटील आणि मला महेश इनामदारला तसेच या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुकसित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: मंडळी, गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया एक छानसा अभंग.

शौनक अभिषेकी यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. बरायतर मंडळी, याबरोबरच आमचा आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

श्रोते हो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक गाणे ताजेतवाने. ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

श्रोतेहो, हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:04:40 झाली आहेत. राष्ट्रीय बातम्या मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

આકાશવાણી दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे। कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे। मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं।

विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा येथे नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95 रुपये

0: 56 पैसे या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया मॅथ्स 2.0 दिनानिमित्त विशेष प्रासंगिक कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणीच्या प्रासंगिक या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज 8 जुलै जगभरात मॅथ्स 2.0 दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. एक आगळा वेगळा असा दिवस. हा दिवस केवळ गणिताचा गौरव करणारा नाही तर गणित आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या अभूतपूर्व संगमाचा उत्सव आहे. आज आपण ज्या डिजिटल युगात जगत आहोत त्या युगाचा प्रत्येक श्वास, प्रत्येक शोध, प्रत्येक तांत्रिक क्रांती आणि प्रत्येक वैज्ञानिक यश एका अदृश्य शक्तीवर उभं आहे. ती शक्ती म्हणजे गणित. मोबाईलमध्ये एका स्पर्शात जगभरातील माहिती मिळते. ऑनलाईन पैसे काही सेकंदात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पोहोचतात. उपग्रह हजारो किलोमीटर अंतरावरून पृथ्वीवर लक्ष ठेवतात. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाप्रमाणे विचार करू लागली आहे. हे सर्व घडते कशामुळे? उत्तर एकच, गणित. आजच्या मॅथ्स 2.0 दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत गणिताचा हजारो वर्षाचा प्रवास, मानवी संस्कृतीतील त्याचं स्थान आणि आधुनिक जगाच्या घडणीत त्याने निभावलेली सर्वात महत्वाची भूमिका.
2: मित्रांनो, आज आपण जेव्हा गणित हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर शाळेतील वही, आकडे, सूत्रे, परीक्षा किंवा कठीण उदाहरणे उभी राहतात. परंतु गणित इतक्यापुरते मर्यादित नाही. गणित म्हणजे विश्व समजून घेण्याची भाषा. गणित म्हणजे निसर्गातील नियम समजून घेण्याची किल्ली. गणित म्हणजे विचार करण्याची शिस्त आणि अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांना वास्तवात उतरवणारे विज्ञान. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी एक अतिशय सुंदर विचार मांडला होता. द युनिव्हर्स इज रिटन इन द लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजेच हे संपूर्ण विश्व गणिताच्या भाषेत लिहिलेले आहे. आज आपण सूर्योदयाची वेळ सांगू शकतो, ग्रहांची गती मोजू शकतो, हवामानाचा अंदाज बांधू शकतो,

0: किती मजबूत असावा हेही ठरवू शकतो. रॉकेट अंतराळात पाठवू शकतो. यामागे असते गणिताची अचूक भाषा. पण गणिताची सुरुवात नेमकी कधी झाली, ते कोणी शोधले, याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावे लागेल. श्रोतेहो, कल्पना करा, आजपासून 10-12 हजार वर्षापूर्वीचा काळ. ना शहर, ना रस्ते, ना पैसा, ना घड्याळ, ना कॅलेंडर. माणूस जंगलात राहत होता, शिकार करून आपले पोट भरत होता. पण एक प्रश्न त्याच्या समोर रोज उभा राहत होता. आज किती प्राणी शिकार केले? माझ्याकडे किती धान्य उरले आहे? किती दिवसांनी पाऊस येईल? याच प्रश्नांची उत्तरे शोधताना माणसाने मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3 आणि याच ठिकाणी गणिताचा जन्म झाला. हळूहळू मानवाने शेती शिकली. शेतीसाठी जमीन मोजावी लागली. नदीचे पाणी वाटून द्यावे लागले. धान्याचे साठे मोजावे लागले. घर बांधण्यासाठी लांबी आणि रुंदी मोजावी लागली. व्यापार सुरू झाला. मग वजन मोजावे लागले, अंतर मोजावे लागले, वेळ मोजावी लागली. आणि अशा प्रकारे गणित मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले. म्हणूनच इतिहासकार म्हणतात, सभ्यतेच्या विकासाचा इतिहास म्हणजे गणिताच्या विकासाचाही इतिहास आहे.
1: श्रोते हो, आता थोडा विचार करा. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळा गणित वापरतो? सकाळी मोबाईलमध्ये गजर किती वाजतासाठीचा लावायचा? चहा बनवताना पाणी आणि दूध किती घ्यायचे? बस किंवा ट्रेन किती वाजत आहे? कार्यालयात पोहोचायला किती वेळ लागेल? मोबाईलची बॅटरी किती टक्के शिल्लक आहे? दुकानातून किती जुडी भाजी घ्यायची? ऑनलाईन बिल किती रुपये भरायचे? घराचे मासिक बजेट किती आहे? गाडीचा वेग किती आहे? प्रवास किती किलोमीटरचा आहे? औषध दिवसातून किती वेळा घ्यायचे? मुलांच्या अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा? बँकेत किती बचत झाली? वीज बिल किती आले? गॅस सिलेंडर किती दिवस पुरेल? या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण नकळत गणित वापरत असतो. म्हणूनच गणित हा विषय नाही, ती जीवन जगण्याची पद्धत आहे.
0: मित्रांनो, गणित आपल्याला फक्त उत्तर शोधायला शिकवत नाही, तर ते योग्य प्रश्न विचारायलाही शिकवते. गणितामुळे विकसित होते तर्कशक्ती, निरीक्षण शक्ती, विश्लेषण करण्याची क्षमता, निर्णय घेण्याचे कौशल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समस्या सोडवण्याची वृत्ती. म्हणूनच जगातील जवळपास प्रत्येक संशोधन संस्था, प्रत्येक उद्योग, प्रत्येक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानामागे गणितज्ञ आणि डेटा विश्लेषक काम करत असतात. आज आपण वापरत असलेला स्मार्टफोन एका सेकंदात लाखो गणना करतो. GPS आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. गुगलवर माहिती शोधतो. ऑनलाईन पैसे सुरक्षितपणे पाठवतो. व्हिडिओ कॉलवर हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशी बोलतो. या प्रत्येक गोष्टीमागे असतात लाखो गणिती गणना. आपल्याला त्या दिसत नाहीत, पण त्या प्रत्येक क्षणी घडत असतात. यालाच म्हणतात Maths 2.0, म्हणजे गणित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम. याच संगमामुळे आजचे जग पूर्वीपेक्षा अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक बुद्धिमान बनले आहे.
1: मात्र या संपूर्ण प्रवासात भारताचे योगदान किती मोठे आहे हे अनेकांना माहिती नाही. जगाला शून्याची संकल्पना कोणी दिली? दशमान पद्धतीचा पाया कोणी मजबूत केला? खगोलशास्त्र, बीजगणित आणि अनंत श्रेणींची मांडणी कोणी केली? आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक गणिती संकल्पनांची बीजे हजारो वर्षांपूर्वी भारतातच कशी रोवली गेली हे जाणून घेतल्याशिवाय गणिताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आज जग संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश संशोधन आणि डेटा सायन्सच्या युगात प्रवेश करत आहे, पण या आधुनिक गणिताच्या अनेक मूलभूत संकल्पनांची बीजे हजारो वर्षांपूर्वी भारतात रुजली होती.

भारतीय गणित तज्ञांनी केवळ आकड्यांचा अभ्यास केला नाही, त्यांनी विश्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संशोधनामुळे खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, व्यापार, कालगणना आणि नंतरच्या काळात संगणक विज्ञानालाही दिशा मिळाली. भारतीय गणितज्ञांच्या कार्याचा प्रवास सुरू होतो सुमारे 2500 वर्षांपूर्वी. त्या काळात भारतात वैदिक साहित्य, यज्ञविधी आणि भूमिती यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत गेला. याच काळात एका महान विद्वानाने भूमितीचा असा नियम मांडला जो नंतर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. हे विद्वान म्हणजे बौधायन. बौधायन यांनी रचलेल्या शल्बसूत्रांमध्ये यज्ञवेदी बांधण्यासाठी आवश्यक असलेली भूमिती अत्यंत अचूकपणे मांडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका समकोनी त्रिकोणाविषयी जो नियम सांगितला तोच नियम पुढे पाश्चात्य जगामध्ये पायथागोरियन थेरम म्हणून प्रसिद्ध झाला. समकोनी त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हा सिद्धांत भारतीय ग्रंथांमध्ये पायथागोरसच्या आधीच आढळतो.

0: पूर्णपणे बनली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका समकोनी त्रिकोणाविषयी जो नियम सांगितला तोच नियम पुढे पाश्चात्य जगामध्ये पायथागोरियन थेरम म्हणून प्रसिद्ध झाला. समकोनी त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हा सिद्धांत भारतीय ग्रंथांमध्ये पायथागोरसच्या आधीच आढळतो असे अनेक इतिहास संशोधक नमूद करतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भारतीय गणित हे केवळ अंकगणितापुरते मर्यादित नव्हते, भूमिती आणि मोजमापाच्या क्षेत्रातही ते अत्यंत प्रगत होते. आज पूल, धरणे, इमारती, महामार्ग, विमानतळ किंवा उपग्रह प्रक्षेपण केंद्रांची रचना करताना भूमितीची जी तत्वे वापरली जातात त्यांची पायाभरणी या अशाच प्राचीन संशोधनातून झाली.
1: श्रोते हो, आता आपण येतो त्या गणितज्ञाकडे ज्यांचे नाव घेतल्याशिवाय भारतीय गणिताचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. ते म्हणजे आर्यभट्ट. इसवी सन 476 मध्ये जन्मलेले आर्यभट्ट हे केवळ गणितज्ञ नव्हते तर ते खगोलशास्त्रज्ञ, संशोधक आणि विलक्षण विचारवंत होते. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ गणित आणि खगोलशास्त्र या दोन्ही विषयातील महत्वपूर्ण संशोधनाने समृद्ध आहे. आर्यभट्ट यांचे योगदान अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरते. त्यांनी पाई या स्थिरांकांचे अत्यंत अचूक मूल्य मांडले. आधुनिक गणितात पाय चे मूल्य सुमारे 3.14159 मानले जाते. आर्यभट्टांनी दिलेले मूल्य त्या काळासाठी आश्चर्यकारक अचूक होते. त्यांनी पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते ही कल्पना मांडली. त्या काळात जगातील अनेक समाज पृथ्वी स्थिर आहे असे मानत असताना हा विचार अत्यंत धाडसी होता. तसंच ग्रहणाविषयी त्यांनी वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले. ग्रहण हे कोणत्याही दैवी शक्तीमुळे नसून पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या परस्पर स्थितीमुळे होते हे त्यांनी स्पष्ट केले. श्रोते हो, आज आपण मोबाईल मध्ये GPS वापरतो, हवामानाचा अंदाज पाहतो, उपग्रहांद्वारे TV प्रसारण पाहतो. हे सर्व शक्य होते कारण ग्रहांची गती, पृथ्वीचे स्थान, वेळ, कोण आणि अंतर यांची अचूक गणना करता येते आणि ही गणना गणिताशिवाय अशक्य आहे. आज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन यासारख्या संस्था उपग्रहांचे मार्ग, कक्षा आणि प्रक्षेपण निश्चित करण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची गणिती मॉडेल्स वापरतात. त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळाशी आर्यभट्टांसारख्या महान गणितज्ञांनी विकसित केलेल्या गणिती परंपरेचा वारसा आहे.
0: आर्यभट्टांनंतर भारतीय गणिताला नवी उंचीवर नेणारे आणखी एक महान नाव म्हणजे ब्रह्मगुप्त. इसवी सन 7व्या शतकातील हे महान विद्वान आज विशेषत शून्य आणि ऋण संख्यांच्या नियमांसाठी ओळखले जातात. आपण रोज शून्य वापरतो, 10, 100, 1000, 10,000, पण कधी विचार केलाय का जर शून्यच नसते तर आजची संख्या पद्धती कशी असती? संगणकातील बायनरी सिस्टीम, मोठमोठे आर्थिक व्यवहार, बँकिंग, वैज्ञानिक गणना, डेटा स्टोरेज या सर्व गोष्टी शून्याशिवाय कल्पनाही करता आल्या नसत्या. ब्रह्मगुप्तांनी शून्य हा केवळ रिकामा अंक नसून स्वतंत्र गणितीय संख्या आहे हे स्पष्ट केले आणि त्याच्याशी संबंधित गणिती नियम मांडले. ऋण आणि धन संख्यांवरील त्यांचे नियम आजही गणिताचा मूलभूत भाग आहेत. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात संगणक फक्त दोनच चिन्हांवर काम करतो, शून्य आणि एक. हीच आहे बायनरी नंबर सिस्टीम. आपला मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्व काही या शून्य आणि एकच्या भाषेत चालते. म्हणूनच शून्याचा शोध हा मानवजातीच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी टप्प्यांपैकी एक मानला जातो आणि

0: या क्रांतीमध्ये भारतीय गणित तज्ञांचे योगदान अनन्यसाधारण आहे.
1: श्रोतेहो, भारतीय गणिताच्या इतिहासातील एक अत्यंत तेजस्वी नाव म्हणजे भास्कराचार्य. इसवी सन 12व्या शतकात जन्मलेले भास्कराचार्य हे गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि महान विचारवंत होते. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ सिद्धांत शिरोमणी हा भारतीय गणित आणि खगोलशास्त्रातील एक मैलाचा दगड मानला जातो. या ग्रंथांमध्ये त्यांनी गणिताच्या विविध शाखांवर सखोल विवेचन केले. त्यातील प्रमुख भाग होते लीलावती बीजगणित, ग्रहगणित, गोलाध्याय. भास्कराचार्यांचे विशेष योगदान म्हणजे बीजगणिताचा विकास. बीजगणित म्हणजे अज्ञात राशी शोधण्याचे गणित. आज आपण शाळेत शिकतो एक्स अधिक पाच बरोबर दहा, तर एक्सची किंमत किती हा साधा प्रश्न वाटतो. पण अशाच प्रकारच्या संकल्पनांमुळे आज संगणक प्रोग्रॅमिंग, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, अंतराळ संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली आहे. भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षणासंदर्भातही विचार मांडले. त्यांनी पृथ्वी वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करते अशी कल्पना व्यक्त केली होती. नंतर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा प्रसिद्ध सिद्धांत मांडला. यावरून दिसतं की भारतीय विज्ञान निसर्गातील शक्ती समजून घेण्यासाठी किती खोलवर विचार करत होते. आजच्या काळात आपण जेव्हा रॉकेटचे प्रक्षेपण करतो, उपग्रहांची कक्षा ठरवतो, अंतराळ यानाचा वेग आणि दिशा निश्चित करतो, तेव्हा वापरले जाणारे गणित म्हणजेच प्रगत बीजगणित, भूमिती आणि कलन. या आधुनिक गणिताच्या विकासामध्ये भास्कराचार्यांसारख्या विद्वानांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण दक्षिण भारताकडे वळूया.

बातमीपत्र रात्री 9 वाजता News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है। हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत।

0: gmail.com और व्हाट्सएप नंबर है 9289094044।
1: चर्चा का विषय है।

श्रोतेहो, मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्जवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत, संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

श्रोतेह यानंतर ऐकूया घरकुल या चित्रपटातील सुरेश भट यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत. संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: श्रोतेहो एक निवेदन. आज रात्री 10 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा इथली पाणी पातळी 36 फूट 9 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण 57 बंधारे पाण्याखाली आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: श्रोतेहो हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील गाणे. आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत दिले आहे आनंद मोडक यांनी. गीतरचना सुधीर मोघे यांची.

0: श्रोतेहो जैत रे जैत या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील नाधू महानोर यांचं गाणं आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भालू या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीतबद्ध केले विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटातील गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, रात्रीची 10:30 झाली आहेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.
1: श्रोते हो, रात्रीचे 10:32 होत आहेत. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात आज ऐकूया श्री गिरीश यांचे शास्त्रीय गायन, राग आहे जोग.

स्वतः श्री गिरीश यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो रात्रीचे 11 वाजतात. थोड्याच वेळात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झ वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10:30 झाले आहेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:50 आमच्या पहिल्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.